0: आकाश वाणी एफ एम रेनबो 107.1 MHz म्युझिकली युअर्स.
1: वंदन हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी, आणि एकंदरीतच आजच्या धावपळीच्या आयुष्यात विश्रांती किती महत्वाची आहे याविषयी आपण बोलत आहोत. शारीरिक, मानसिक आणि भावनिक विश्रांती आपण पाहिली. या सगळ्या बरोबरीनं महत्वाची असते ती सर्जनशील विश्रांती. म्हणजे काय? तर सर्जनशीलता जपणं, अर्थातच आपल्या आवडीची एखादी गोष्ट करणं. थोडक्यात सांगायचं तर छंद जपणं, छंद जोपासणं. आता हा छंद कदाचित आवाज नसलेला आणि फक्त बोटांनी करायचे, म्हणजेच काय तर कलाकृती तुमची जी आहे किंवा कल्पकता आहे ती इथं आपण म्हणू शकतो विकसित करायची आहे. मग त्यामध्ये हस्तकला आहे, चित्रकला आहे, शिवणकाम आहे, मातीकाम आहे, रंगकाम आहे, यासारख्या गोष्टीत आपण सहभागी होऊ शकतो, ज्या कारणानं आपली जी कल्पकता आहे तीसुद्धा वाढीला लागेल, आपल्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल आणि एक वेगळाच आनंद, एक वेगळं समाधान आपल्या मनाला मिळू शकतं. या सगळ्या बरोबरीनं जसं आपण म्हटलं की मानसिक विश्रांतीमध्ये योग ध्यान फार महत्वाचं आहे, अगदी त्याचबरोबरीनं प्रार्थना करणं किंवा ज्या सकारात्मक ऊर्जा आपल्याला ज्या गोष्टीतनं मिळतात ना, त्या ऊर्जा देणाऱ्या विचारांवर लक्ष केंद्रित करणं, म्हणजे आपण म्हणजे केवळ हे शरीर ही धारणा संपायला याची मदत होते, ह्या सगळ्या बरोबरीनं महत्वाची असते ती आध्यात्मिक विश्रांती. आणि म्हणूनच प्रार्थना करणं किंवा आपलं जे इष्टदैवत आहे त्याचं नामस्मरण करणं हे सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं आपल्याला समाधान मिळून देऊ शकतं. आणखीन महत्वाचं काय माहिती आहे का? प्राकृतिक विश्रांती. प्राकृतिक अर्थातच काय की आपला आजूबाजूचा भौगोलिक प्रदेश आपण प्राकृतिक विभागात मोडू शकतो. मग आपली जी पंचमहाभूतं आहेत, पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, या पंचमहाभूतांसोबत वेळ आपण घालवला की प्राकृतिक विश्रांती मिळते. म्हणजे निशब्द व्हायचंय, जंगलात फिरायचंय किंवा समुद्रकिनाऱ्यावर जाऊन बसायचंय, आकाशाचं छान दर्शन घ्यायचंय, म्हणजेच काय तर निसर्गाचा आस्वाद घ्यायचा आहे, त्या निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन आपलं मन शांत करायचं आहे, ही सुद्धा एक प्रकारची विश्रांती होऊ शकते. कसं आहे, केवळ झोपलंय म्हणून माझा थकवा जातोय असं जेव्हा वाटत नाही तेव्हा नक्कीच यापैकी कुठल्या तरी एका विश्रांतीची आवश्यकता आपल्याला असते. कारण या सगळ्या प्रकारच्या विश्रांतींना आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक असतात. त्यांचा संतुलित वापर केल्याने अर्थातच आपलं जे जीवन आहे ना, त्या जीवनाची गुणवत्ता सुधारायला नक्कीच मदत होते. त्यामुळे आपल्याला नेमकी कोणती विश्रांती आज हवीशी वाटते यावर आपणच विचार करायचा आहे. कारण कसं आहे, आपलं सतत काही ना काहीतरी चालू राहत असतं, अर्थातच स्वतःला बिझी ठेवणं खूप महत्वाचं आहे. पण हे जेव्हा व्यस्त वेळापत्रक आपण सांभाळत असतो त्यावेळेला आपल्या मनाला, आपल्या शरीराला विश्रांती देणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. आणि मग ती विश्रांती कुठल्याही प्रकारची होऊ शकते किंवा स्वतःसाठी जेव्हा आपण दिवसात ती 10 मिनिटं काढतो ना, ती सुद्धा एक प्रकारची विश्रांती होऊ शकते. कारण आपण तो वेळ स्वतःला दिलेला असतो. की मग त्या स्वतःच्या 10 मिनिटांमध्ये तुम्ही योग करा, ध्यान करा, किंवा अगदीच पुढच्या दिवसभरात मी काय करणार आहे याचा एक आढावा घ्या, त्यामुळे सुद्धा एक वेगळ्याच प्रकारचं समाधान आणि एक आंतरिक शक्ती याची आपल्याला अनुभूती नक्की मिळू शकते.

कार्यक्रमातनं निरोप घेण्याची वेळ झालेली आहे. हे छानसं गीत आणि या गीतासह वंदन या कार्यक्रमातनं मी स्वप्ना आपल्या सगळ्यांची अनुमती घेते. ठीक 6 वाजता आपण ऐकू शकणार आहात बातमीपत्र आणि 6:05 रेनबो फंडे हा कार्यक्रम घेऊन पुन्हा एकदा तुमच्यासोबत असणार आहेच. तेव्हा वंदन या कार्यक्रमापुरती स्वप्नाला इथंच अनुमती द्या. धन्यवाद.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्यूजिकली योर्स।
1: फेसबुक निस्काय व्हाट्सएप इन लाइफ मान मोड काम इतनो आराम सो स्टार्टअप योर डे विद रेनबो फंड डे रेनबो फंड डे
2: रेनबो फंड डे रेनबो फंड डे
1: म्यूजिकल साथ रियल लाइफ बात सिनेमा नाटक भटकंती खास स्टार्टअप योर डे विद रेनबो फंड डे रेनबो फंड डे
2: रेनबो फंड डे रेनबो फंड डे।
3: नमस्कार श्रोते हो 107.1 मेगाहर्ट्ज वर तुम्ही ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा। कार्यक्रम सुरू झाला आहे रेनबो फन डे आणि या कार्यक्रमात मी स्वप्ना सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते।

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: यानंतर आपण ऐकणार आहोत हवामान वृत्त. कुलाबा इथं कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस, किमान तापमान 27 अंश सेल्सिअस, तर सांताक्रूज इथं कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस, किमान तापमान 27 अंश सेल्सिअस, हवेतील सापेक्ष आर्द्रता 85% आणि पावसाची नोंद सरासरी 3 mm इतकी करण्यात आलेली आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पुढल्या 24 तासात आकाश ढगाळ राहील. पावसाच्या हलक्या ते मुसळधार सरींची शक्यता आहे. याशिवाय ताशी 40 ते

0: रायगड आणि पालघर जिल्ह्यात पुढल्या 24 तासात मध्यम ते हलक्या सरींची शक्यता नोंदवण्यात आलेली आहे. याबरोबर हे हवामान वृत्त संपलं.
1: आकाशवाणी एफ एम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज.

0: ആകാശവാണി എഫ് എം റെയിൻബോ 107.1 മെഗാഹെർട്സ് മ്യൂസിക്കലി യോഴ്സ്.
1: अग
2: शिल्पा येल का खाली बसता
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू काओ माझे गुडघे भयंकर दुखतात खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो नमः.
0: Akashvani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
4: रेनबो फंडे हा कार्यक्रम सुरू झालाय मंडळी. आणि आजचा माणूस जो आहे तो पूर्वीपेक्षा अधिक जोडला गेला आहे, बरोबर की नाही? पण मग तो खरंच सगळ्यांच्या अधिक जवळ आला आहे का सगळ्यांपासून दूर गेलेला आहे? तर हे सांगण्याचा मुद्दा हा की हातात आपल्या सगळ्यांच्या स्मार्टफोन आहे, नाही का? जगभरातली माहिती एका क्लिकवर येते, हजारो मित्र सोशल मीडियावर आहेत, पण मन मोकळं करायला किती जण आहेत? आज आपण अशाच एका वास्तवाकडे पाहणार आहोत. कारण कसं आहे बघा, हा आज एक फोटो आपण टाकला की या फोटोवर आलेल्या लाईक्सची संख्या जी असते ती अनेकांच्या आनंदाचं मोजमाप बनलेली आहे. एखादी पोस्ट व्हायरल झाली तर दिवस आनंदात जातो, पण प्रतिसाद कमी मिळाला तर मन मात्र निराश होतं. मग प्रश्न असा आहे की आपल्या आनंदाचा हा जो काही रिमोट कंट्रोल आहे तो आपण इतरांच्या हातात दिला आहे का? एक असंच वाचव जे आहे लाईक्सच्या पलीकडचं आयुष्य, खरंच हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे आजच्या काळात. आणि आज आपण त्याच विषयी बोलणार आहोत. एक छानसं गाणं ऐकूया आणि मग आपला संवाद असा चालू ठेवूया. रेनबो फंडे या कार्यक्रमात स्वप्नासह.

लाईक्सच्या पलीकडचं आयुष्य या वास्तवावर आज आपण बोलत आहोत. आणि मुळात लाईक्स म्हणजे काय? तर एखाद्यानं आपल्याला पोस्टला दिलेली एक छानशी दाद. पण ही दाद म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाची पावती असते का? एक फोटो म्हणा किंवा एक व्हिडिओ किंवा अगदी एक स्टेटस, आवडलं म्हणून आलेला जो लाईक असतो हा त्या क्षणाचा प्रतिसाद असतो. तो आपल्या कर्तृत्वाचा, स्वभावाचा किंवा माणूस म्हणून असलेल्या आपल्या मूल्याचा मापदंड असू शकत नाही. आज काय होतं आहे, अनेक मंडळी स्वतःची तुलना इतरांच्या सोशल मीडिया आयुष्याशी करतात. पण आपण जे पाहत असतो की नाही ते असं म्हणू शकतो की त्यांच्या आयुष्याचं हायलाईट्स असतात. अर्थातच त्यांचं सुद्धा संपूर्ण वास्तव नसतंच ना. कुणाचं दुःख, कुणाचं संघर्ष, अपयश आणि अश्रू अगदी क्वचितच आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. इथं प्रत्येक माणसाला कौतुक हवं असतं, अर्थात ही नैसर्गिक भावना आहे. पण जेव्हा आपलं आत्ममूल्य दुसऱ्यांच्या प्रतिक्रियावर अवलंबून राहतं ना, तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने समस्या सुरू होते. माझ्या पोस्टला कमी लाईक्स आले म्हणजे मी चांगला नाही आहे, किंवा कुणी कमेंट्सच केलं नाही म्हणजे माझी किंमत नाही, असे विचार मनाला नकळत कमकुवत करू लागतात. खरं समाधान बाहेरून मिळत नाही, ते आतून निर्माण होतं. पण हे कळेपर्यंत किंवा आपण म्हणू शकतो या आभासी जगात लाईक्सच्या मागे किंवा कमेंट्सच्या मागे लागताना हे सत्य कुठेतरी मागे लपलं जातं आणि मग खऱ्या अर्थानं येते ती निराशा. पण अर्थातच आनंद मिळवण्यासाठी अनेक गोष्टी आहेत, त्या गोष्टींचा सुद्धा विचार करणं फार गरजेचं आहे. त्याविषयी बोलणार आहोतच या गाण्यानंतर.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: रेनबो फंडे हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी, आणि लाईक्सच्या पलीकडचं आयुष्य याविषयी आपण बोलत आहोत. अर्थातच लाईक म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की एखाद्यानं दिलेली दाद. कुठल्याही आपल्या कलाकृतीला, अगदी फोटोला, स्टेटसला दाद मिळणं महत्त्वाचं असतं. कारण आपण म्हणू शकतो की माणूस या ॲप्रिसिएशनसाठी, या दादसाठी भुकेला असतो. अगदी पूर्वीपासून त्याला हे कौतुक हवं आहेच, पण अर्थातच या कौतुकामध्ये किती वाहवत जायचं आणि त्यावर आपला आनंद कितपत ठरवायचा हे खूप महत्त्वाचं आहे, नाही का? म्हणजे बघा ना, आता पूर्वी सण असू देत किंवा वाढदिवस असू देत, लोक घरी यायचे, गप्पा व्हायच्या, हसणं रुसणं तेव्हाही व्हायचं बरं का. पण आज काय झालंय, एका इमोजीत शुभेच्छा संपतायत. डिजिटल शुभेच्छा सुंदर आहेत नाही असं नाही, पण त्यामागे वेळ, स्पर्श आणि आपुलकी असेल तर त्यांना अर्थ मिळतो ना. आज कसं होतं, सोशल मीडिया आहे, अनेकांना आपण फॉलो करतोय, पण आपल्या घरातल्या माणसांचं बोलणं ऐकायला आपण वेळ काढतोय का? आई काही सांगतेय किंवा घरातली मंडळी अगदी संध्याकाळच्या वेळेला एकत्र बसलेली असतात, पण कधीतरी ती मोबाईलवरच जास्त असतात. स्क्रीन टाईम जास्त वाढलेला आहे अशीसुद्धा तक्रार आहे. मग काहीतरी आपली थोर मंडळी, घरातली जी वडीलधारी मंडळी आहे, ती सांगतायत आणि आपलं लक्ष आपल्या मोबाईलकडे. मुलं खेळायला बोलवतायत, पण आपण 5 मिनटं 5 मिनटं म्हणत स्क्रीनमध्ये हरवून जातोय. ही 5 मिनटं कधी तासात बदलतात ते कळतही नाही. त्यामुळे मुळात दाद मिळणं किंवा ॲप्रिसिएशन असणं एखाद्या कलाकृतीला, एखाद्या फोटोला, एका व्हिडिओला, एखाद्या स्टेटसला हे महत्त्वाचं आहेच. त्यामुळे आपल्या मनाला आनंद मिळतोच, पण हा आनंद कितपत ठरवायचा की त्यामध्येच वाहवत जायचं, किंवा एखाद्या वेळेला लाईक नाही आलं तर मात्र निराश व्हायचं किंवा नैराश्य आणायचं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि याच मुद्द्यावर आपण बोलत आहोत. एक छानसं गाणं ऐकणार आहोत, त्याआधी एक संदेश, मग गाणं आणि मग आपला संवाद पुन्हा असा चालू ठेवूया. रेनबो फंडे या कार्यक्रमात स्वप्नासह.
0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
2: इष्ट देवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.

रेनबो फंडे हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी, आणि लाईक्सच्या पलीकडचं आयुष्य या वास्तवावर आपण बोलत आहोत. अर्थातच सोशल मीडियावर प्रत्येक जण आनंदी दिसतो. कुणीतरी नवीन घर घेतंय, कुणीतरी परदेशात फिरतंय, कुणीतरी मोठ्या यशाचा फोटो टाकतोय, आणि मग आपल्याला वाटू लागतं की माझ्याकडे काय आहे. पण आपण विसरतो प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, प्रत्येकाची वेळ वेगळी आहे, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा आहे. त्यामुळे दुसऱ्यांच्या प्रवासाशी स्वतःची तुलना करणं म्हणजे स्वतःच्या आनंदावर अन्याय करण्यासारखंच आहे, नाही का? दुसऱ्यांच्या आनंदाची तुलना करायचीच नाही. अर्थातच मनासाठी सकारात्मक विचार, चांगली संगत, थोडी शांतता आवश्यक आहेच. आता ह्या सगळ्यांमध्ये तरुण वयात अपयश आलं की लगेचच नैराश्य येतं, तुलना सुरू होते, आणि मग आपण मागे पडले आहोत ही जी भावना आहे ना, ती मनात घर करायला लागते. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की या धावपळीमध्ये एक प्रश्न आपण अनेकदा स्वतःला विचारतच नाही, ते म्हणजे मी खरंच आनंदी आहे का? आता कसं आहे, आजची जी पिढी आहे किंवा आपण सगळेच जण वेगवान झालेलो आहोत, स्वप्न मोठी आहेत, आकांक्षा उंच आहेत, अर्थात संधीही भरपूर आहे. पण मग शिक्षण, करिअर, पैसा, प्रतिष्ठा या सगळ्यांच्या मागे धावताना सगळ्यांचंच आयुष्य जणू एका शर्यतीसारखं झालेलं आहे. त्यामुळे एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की तो म्हणजे मी खरंच आनंदी आहे का? आता यश म्हणजे काय याची सुद्धा एक ठरलेली व्याख्या झालेली आहे. म्हणजे बघा, हां, चांगली नोकरी, मोठा पगार, आलिशान घर, गाडी आणि सामाजिक ओळख, अर्थात ही सगळी उद्दिष्ट चुकीची नाही आहेत बरं का, मात्र तीच आयुष्याची अंतिम ध्येय ठरली तर मात्र मनाची शांती हरवण्याची दाट शक्यता असते. कारण बाह्य यश वाढतं, पण आतली पोकळी जी असते ना, ती कधीकधी तितक्याच वेगाने वाढत जाते, आणि मग आपण मागे पडलेलो आहोत ही भावना आपल्या मनात घर करायला लागते. आणि म्हणून गीतेत काय सांगितलंय की कर्म करा पण फळाची आसक्ती ठेवू नका. याचा अर्थ महत्वाकांक्षा सोडायची आहे का? तर नाही. पण प्रयत्न करताना अपयश आलं तर स्वतःची किंमत कमी समजू नका, हा त्यामागचा गाभा आहे. प्रयत्न हा आपल्या हातात असतो, पण परिणाम अनेक घटकांवर अवलंबून असतो. त्यामुळे परिस्थिती स्वीकारणं ही खरी मानसिक परिपक्वता आहे. आणि म्हणूनच मी मगासपासून एकच मुद्दा घेतीये की एखाद्या गोष्टीला, एखाद्या फोटोजना, किंवा अगदी आपण आजच्या काळात जे स्टेटस ठेवतो त्याला दाद मिळणं, लाईक मिळणं खूप महत्त्वाचं आहेच, पण त्यामध्येच, त्या आनंदामध्येच स्वतःचं अंतिम ध्येय मानणं हे मात्र चुकीचं आहे. याच विषयी आणखीन बोलणार आहोतच या गाण्यानंतर.

रेनबो फंडे हा कार्यक्रम सुरू आहे आणि लाईक्सच्या पलीकडचं आयुष्य या विषयावर आपण बोलत आहोत. पण खरं आयुष्य म्हणजे नेमकं काय आहे तर संध्याकाळी आपल्या कुटुंबासोबत घालवलेल्या क्षणांमध्ये आहे, मित्रांसोबत मनमोकळ्या गप्पांमध्ये आहे, आईच्या हातच्या जेवणात आहे, वडिलांच्या आशीर्वादात आहे, मुलांच्या निरागस हसण्यात आहे, किंवा एखादा छंद जपण्यात, मग नृत्य असू देत, संगीत असू देत, पुस्तक वाचणं असू देत, निसर्गात रममाण होणं असू देत, किंवा स्वतःशी केलेल्या संवादात खरं आयुष्य आहे. कारण काय माहिती आहे का मंडळी, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठल्याच गोष्टीला लाईक्सची गरज नसते, कारण या गोष्टी आपल्या मनाला थेट आनंद देतात.

0: ആകാശവാണി എഫ് എം റെയിൻബോ 107.1 MHz മ്യൂസിക്കലി യോഴ്സ്.
1: ശ്രീമന് മഹാഗണാധിപതയേ നമഹ. ചല മുലി ചായ വെള്ള നീ കന്യാദാനാ സാടി ഖാലി പാട്ടാവർ ബസ.
2: അഗ ശില്പ യേൽഖാ ഖാലി ബസ്താ.
3: ഗുരുജി ജറ സ്റ്റൂൽ വർ ബസു കാവു, മാജെ ഗുഡ്ഘെ ഭയങ്കര ദുഖ്തായ, ഖാലി ബസുച് ശകത് നൈ.
2: ബരയാസ് ഡോക്ടറാനി തർ ഹിലാ ഓപ്പറേഷൻസ സല്ലാ ദിലായ.
1: അഹോ തുമി എക് കാം കരാ, സരള പിംപ്രി ചിഞ്ചവർച്ചാ ഡോക്ടർ പരീക്ഷിത് പേഗഡേൻകഡെ ജാ. തുമ്ഹാലാ സാംഗ്തോ മാജെ ഗുഡ്ഘെ ഡോക്ടർ പരീക്ഷിത് പേഗഡേനിച് പൂർണ ബരെ കേലേത്. മീ 5 വർഷെ മാണ്ടി ഘാലൂൻ പൂജാ सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो नमः.
0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
4: रेनबो फंडे हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी, आणि आज लाईक्सच्या पलीकडचं आयुष्य या विषयावर आपण बोलत आहोत. आणि अर्थातच एखाद्या व्यक्तीनं केलेलं लाईक किंवा त्यामुळे येणारं नैराश्य कुठेतरी आपल्याला अपयशाकडे घेऊन जाऊ शकतं. स्वतःशी संवाद, कृतज्ञता, सेवाभाव महत्त्वाचा असतोच. त्यामुळे काय की स्पर्धा करायची आहे, तुलनासुद्धा करायची आहे, पण ही सगळं कुठे, स्वतःशी. पुढे जा ना, पण कुणाला मागे ढकलू नाही किंवा कुणामुळे आपण मागे जायचं सुद्धा नाही आहे. आयुष्याच्या पुढच्या टप्प्यावर ना जेव्हा धाव थांबते तेव्हा आठवणीत राहतात त्या नात्यांच्या, अनुभवांच्या आणि माणुसकीच्या खुणा. कसं आहे, मी कोण आहे हा प्रश्न आयुष्याच्या शेवटी विचारायचा नसून आत्ताच तरुणपणी स्वतःला विचारला ना तर आयुष्याची दिशा जास्त स्पष्ट होते. अर्थात तरुणाईने मोठी स्वप्न नक्कीच पाहावीत, जग जिंकावं, पण त्याबरोबरीनं स्वतःचं मन जिंकावं. कारण बाहेरचं जग जिंकल्यानंतर सुद्धा जर आत शांतता नसेल ना तर सगळं यश अपुरं वाटतं. जेव्हा आत शांतता असते तेव्हा अगदी साधं आयुष्यसुद्धा अर्थपूर्ण वाटू लागतो. त्यामुळे एखाद्या वेळेला लाईक नाही मिळाला म्हणून नाराज व्हायचं नाही आहे किंवा नकळत तुलनासुद्धा करायची नाही आहे. आता कसं आहे, एक आपण करू शकतो ह्या सगळ्यामध्ये की सोशल मीडिया वापरायचं नाही असं म्हणत नाही आहे, पण कमी वापरून पाहूया एक दिवस. त्याऐवजी एखादं पुस्तक वाचा किंवा एखाद्या मित्राला फोन करा, आईसोबत स्वयंपाक करा, मुलासोबत खेळा,

किंवा फक्त सूर्यास्त पहा, कदाचित आपल्याला जाणवेल की आयुष्य ह्या स्क्रीनपेक्षा खूप मोठं आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप छान आनंद पेरलेला आहे. फक्त तो आनंद आपल्याला अनुभवता आलं पाहिजे आणि ते समाधान ह्याची अनुभूती घेता आली पाहिजे. आणखीन सुद्धा बोलणार आहोतच या विषयावर या गाण्यानंतर.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: रेनबो फंडे हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी आणि लाईक्सच्या पलीकडचं आयुष्य या विषयावर आपण बोलत आहोत. अर्थातच ह्या सगळ्यामध्ये सोशल मीडिया आपला शत्रू नाही आहे बरं का, तर ते उत्तम साधन आहे. परंतु साधन आणि जीवन यातला फरक मात्र आपण विसरायचा नाही आहे. लाईक्स मिळवण्यासाठी जगायचं नाही आहे तर माणसं जिंकण्यासाठी जगायचं आहे. फॉलोअर्स वाढवण्यापेक्षा विश्वासाची माणसं जोडायची आहेत, कारण शेवटी आपल्या फोटोवर किती लाईक्स आले हे लोक विसरतील, पण आपल्या सहवासामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आलेलं हसू मात्र कायमच लक्षात राहील. त्यामुळे सोशल मीडियावर आपण छान अपडेटेड राहायचं आहे, पण त्याला कितपत आपल्या आयुष्याचं अंतिम ध्येय ठरवायला द्यायचं हे मात्र आपणच आपलं ठरवायचं आहे.

मंडळी, 7:05 झालेली आहेत आणि हे छानसं गीत आणि या गीतानंतर ठीक 7:10 आपण ऐकणार आहात मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर

तर पुन्हा एकदा आपली भेट होणार आहेच रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात. तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा.

आकाशवाणी पुणे योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी। विश्वासार्ह परीक्षा प्रणाली तयार करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावलं उचलत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाचा प्रारंभ। पुण्यात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी भरीव निधीची मंत्री उदय सामंत यांची घोषणा। क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती। राज्यात खरीपाच्या पेरणीला वेग।

0: राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी काल राज्यसभेत हे विधेयक मांडलं. देशातील विद्यार्थी आणि तरुणांचं हित जपण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं या विधेयकातून अधोरेखित होतं असं जितेंद्र सिंग यांनी हे विधेयक मांडताना सांगितलं. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात केली. सरकारनं यामध्ये केवळ वरकरणी बदल केल्याची टीका करत यातील प्रस्तावित सुधारणा सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्याच्या दृष्टीनं फारशा प्रभावी नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली तयार करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावलं उचलत असून पेपरफुटीसारखी प्रकरणं रोखण्यासाठी कठोर कायदेशीर तत्वे असलेलं विधेयक संसदेनं मंजूर केलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल समाज माध्यमावरून एक ध्वनीचित्र संदेश जारी केला. विद्यार्थ्यांचे परिश्रम वाया जाऊ नयेत, त्यांच्या हितांचं रक्षण व्हावं आणि विकसित भारताचा हा पाया मजबूत व्हावा यासाठी पारदर्शक तंत्रज्ञानाधारित परीक्षा प्रणाली आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. लोकसभेत काल वंदे मातरम संदर्भातलं राष्ट्रगौरव अपमान प्रतिबंध विधेयक संमत करण्यात आलं. राज्यसभेनं परवा मंजूर केलेलं हे विधेयक मंत्री नित्यानंद राय यांनी सभागृहात मांडलं. द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांनी या विधेयकाच्या विरोधात तर भाजप खासदार संबित पात्रा यांनी विधेयकाच्या बाजूनं आपलं मत मांडलं. त्यानंतर विरोधकांच्या गदारोळातच हे विधेयक आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर येत असून आज रात्री ते पुण्यात दाखल होतील. त्यानंतर उद्या 1 ऑगस्टला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. अमित शाह लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादनही करणार आहेत. आजच्या जगात यशासाठी तांत्रिक ज्ञानाबरोबरच नैतिक मूल्य देखील तितकीच महत्वाची असल्याचं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 22व्या पदवीप्रदान समारंभात ते काल बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण प्राध्यापक डॉ ज्येष्ठराज जोशी यांना मानद डीएससी आणि सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांना मानद डिलीट पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नशामुक्त भारतच्या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ड्रग फ्री मुंबई, ड्रग्स फ्री महाराष्ट्र आणि ड्रग्स फ्री भारत घडवण्याचा सामूहिक निर्धार सर्वांनी करण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केली. मुंबईत ड्रग्स फ्री मुंबई अभियानाचा आरंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. अंमली पदार्थांविरोधातला हा लढा केवळ कायदा सुव्यवस्थेचा विषय नसून देशाच्या भवितव्याशी संबंधित असल्यानं यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पुण्यामध्ये होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला 5 कोटी रुपये देण्याचा निर्णय मराठी भाषा विभागानं घेतला आहे. तसंच यानिमित्त होणाऱ्या 99 नांदी साहित्य संमेलनांसाठीही 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. या व्यतिरिक्त परदेशात होणारी संमेलनं, विद्यार्थी साहित्य संमेलनं या सर्वांसाठी मिळून एकंदरीत 18 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय झाला असल्याचंही सामंत यांनी यावेळी सांगितलं. साहित्य परिषदेची वास्तू अद्ययावत करण्यासाठी 1 कोटी रुपयांचा धनादेशही त्यांनी यावेळी मसापकडे सोपवला. यावेळी बोलताना ते म्हणाले,
1: मला असं वाटतं की 100वं मराठी साहित्य संमेलन हा 100% इव्हेंट होऊ नये त्याबद्दल मी देखील सहमत आहे. 100 वर्ष या मराठी माणसाने मराठी साहित्य संमेलन केलं हे जगातलं एक अद्भुत धाडस आहे. 3 वर्षापूर्वी दिल्लीमध्ये साहित्य संमेलन झालं आणि त्या साहित्य संमेलनाला आम्ही जे 2 कोटी रुपये द्यायचे ते आम्ही 3 कोटी रुपये द्यायला सुरुवात केली. कारण ते दिल्लीच्या तख्तावर असलेलं साहित्य संमेलन होतं. त्याच्या नंतरचं साहित्य संमेलन जे झालं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शात पावन झालेल्या सातारा भूमीमध्ये झालं, तिथे देखील आम्ही 3 कोटी रुपये दिले. आणि राजेश पांड्यांचं आता समर्थ युवा प्रतिष्ठान आणि तुमची साहित्य परिषद 100वं साहित्य संमेलन करते म्हणून आम्ही त्याच्यामध्ये 2 कोटी रुपयाची भर टाकली आहे. 5 कोटी रुपये त्या साहित्य संमेलनाला आम्ही देणार आहोत.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुणे जिल्ह्यात जून महिन्यात पावसानं ओढ दिल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र जुलै महिन्यात जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. पुणे जिल्ह्यातील पाऊस आणि खरीप पेरणीबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: जुलै महिन्यात पश्चिम घाट परिसर आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील धरण साठ्यात मोठी वाढ झाली. महिना अखेरपर्यंत जिल्ह्यात सरासरी 309 मिलीमीटरच्या तुलनेत तब्बल 500 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. 57 वर्षांनंतर जुलै महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. पिण्याचे पाणी, सिंचन आणि शेतीसाठी

0: आवश्यक असलेला ओलावा उपलब्ध झाल्याने खरीप पेरणीला मोठा वेग मिळाला. जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यातील जवळपास 90-95% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण सुमारे 2,02,000 हेक्टर खरीप क्षेत्रापैकी बहुतांश क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पूर्व भागातील इंदापूर, बारामती, दौंड आणि शिरूर तालुक्यांमध्ये ज्वारी, बाजरी, मका, तूर आणि सोयाबीनची पेरणी समाधानकारक झाली आहे. तर मावळ, मुळशी, भोर, वेल्हे, जुन्नर, आंबेगाव आणि खेड या पश्चिम व घाटमाता भागात भात पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. धरणातील वाढलेला पाणीसाठा आगामी रब्बी हंगामासाठीही लाभदायक ठरणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरू, पुणे.
1: राज्यात यंदाच्या खरीप हंगामात पेरणीला वेग आला असून 27 जुलै अखेर ऊस वगळता 117.69 लाख हेक्टर म्हणजेच 82% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसासह एकंदर 119.36 लाख हेक्टर म्हणजेच 76% क्षेत्रावर पेरणी आणि लागवड पूर्ण झाली आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते वाढीच्या अवस्थेत असून भात आणि नाचणीची पुनर्लागवड सुरू आहे. पीकनिहाय पेरणीमध्ये सोयाबीनचं प्रमाण सर्वाधिक असून त्यापाठोपाठ कापूस, मका आणि तूर या पिकांचा समावेश आहे. यंदाच्या हंगामात 1 जून ते 27 जुलै या कालावधीत राज्यात सरासरीच्या 94.15% पाऊस झाला आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल रात्री भारताच्या लवप्रीत सिंगनं 110 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं तर सीमा कालीरामनानं थाळीफेक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारताला आतापर्यंत 3 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य अशी 17 पदकं मिळाली आहेत. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमावर चित्रफीत प्रसारित करून त्यांना आपण निवृत्त होत असल्याची माहिती दिली. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. त्यांना आतापर्यंत 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळले आहेत. 2018 झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्यानं कर्णधारपदाची धुराही सांभाळली होती. विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी काल जोरदार पाऊस पडला. गडचिरोली जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून काल दिवसभर झालेल्या संततधार पावसामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. भामरागड तालुक्यातील 700 नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूनं सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून पूर परिस्थितीचा आढावा घेतला. यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जालना आणि नांदेड जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. हवामान. राज्यात बहुतांश ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेनं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली तयार करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावलं उचलत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाचा प्रारंभ. पुण्यात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी भरीव निधीची मंत्री उदय सामंत यांची घोषणा. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. राज्यात खरीपाच्या पेरणीला वेग, आतापर्यंत 82% क्षेत्रावर पेरण्या आणि राज्याच्या अनेक भागात आज मुसळधार पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं हे सुंदर गीत आपण ऐकलेलं आहे आणि मोहम्मद रफी हे नाव भारतातल्या अनेकांच्या हृदयात कोरलं गेलेलं आहे. हे नाव कानी पडताच मंदिरातल्या धीरगंभीर वातावरणाचा भास होतो, कारण मोहम्मद रफी हे एक वादळ आहे, एक नाद आहे, एक खूळ आहे, एक असं व्यसन आहे जे एकदा लागलं की सुटत नाही आणि कोणी सोडवूही शकत नाही. हे सगळं सांगण्याचा आज मुद्दा असा की 31 जुलै हा मोहम्मद रफी यांचा स्मृती दिवस. त्यांचं नाव जरी उच्चारलं ना तरी संगीतप्रेमींच्या मनात केवळ पवित्र भावनाच जागृत होते असं नाही हं, कारण पांढऱ्या सूर्यप्रकाशात 7 रंग असतात, तसंच एका गळ्यातनं गायनातले 9 रस रफी साहेब गाऊ शकत होते. गोड गळा, मखमली आवाज ही ईश्वरदत्त देणगी असली तरी त्यांची स्वतःची मेहनत आणि कळकळ या गोष्टी दैवी नव्हत्या, त्या त्यांनी कष्टानं कमवलेल्या होत्या. उर्दू, हिंदी किंवा इतर कुठलीही भाषा असू देत, स्पष्ट असे उच्चार ही रफीसाहेबांची खासियत होतीच. शुद्ध हिंदी आणि शुद्ध उर्दूमध्ये तर त्यांची 1000 गाणी आहेत, पण मराठीमध्ये सुद्धा त्यांचे उच्चार एखाद्या सफाईदार मराठी गायकाचे असावेत असेच होते. रेकॉर्डिंग तंत्र अगदी रांगत्या अवस्थेत असताना सुद्धा कुठेही श्वासाचे आवाज येऊ न देता सलग वाद्यवृंदांसकट गाणी म्हणण्यात त्यांचा हातखंडा होता. अचूक गायकी आणि उत्कृष्ट गळा यांचा उत्तम संयोग म्हणजेच मोहम्मद रफी. FM रेनबो परिवारातर्फे या श्रेष्ठ गायकाला विनम्र अभिवादन.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक उमा दीक्षित आणि नितीन वाघ, संकल्पना शैलेश माळुदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया मुंबईतल्या ब्रिटिश पुतळ्यांच्या गोष्टीचा दुसरा भाग.
1: ब्रिटिश काळात पुतळे का उभारले जात? कोणतेही जेते नव्यानं काबीज केलेल्या प्रदेशावर आता आपलं वर्चस्व आहे हे दाखवण्यासाठी छाती दडपून टाकणाऱ्या टोलेजंग इमारती बांधणं, रस्त्यांना आणि इमारतींना आपल्या लोकांची नावं देणं, रुबाबदार गणवेशातल्या सैनिकांच्या कवायती करणं, अंगरक्षकांच्या गराड्यात फिरणं, जेत्यांच्या राजे राण्यांच्या आगमन प्रस्थानाचे भव्य सोहळे आयोजित करणं, तोफांच्या सलामी देणं, बंदुकांच्या फैरी झाडणं, पदव्या पुरस्कार प्रदान करणं, नवीन कायदे कानून लागू करणं, आपल्या विरोधात उठणारा आवाज कठोरपणे आणि जाहीरपणे दडपून टाकणं इत्यादी इत्यादी अनेक प्रकार करत असतात. जिंकलेल्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या मनावर उठता बसता आपलं जेतेपण ठसवण्यासाठी असं करणं कोणाही राज्यकर्त्यांसाठी आवश्यक असतं. हे केवळ भारतातच झालंय असं नाही, तर इतिहासात विविध टप्प्यांवर सर्व जगातच विविध ठिकाणी जेत्यांनी जिंकलेल्या

0: देशात धर्मस्थळांचा विध्वंस करणं, त्यांच्या धर्मस्थळांचं आपल्या धर्मस्थळांमध्ये रूपांतर करणं, आपला धर्म जितांवर लादण्याचे प्रयत्न करणं, असे प्रकार झालेले आहेत. पराभूतांची प्रतीकं उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी आपली प्रतीकं स्थापन करणं, आपल्या राजेराण्यांच्या आणि सेनापतींच्या भव्य आणि अलंकृत पुतळ्यांची उभारणी करणं हा देखील त्या मनोयुद्धाचाच आणि वर्चस्व प्रदर्शनाचाच एक भाग असतो. आपण देवापेक्षा कमी नाही किंबहुना डेमीगॉड आहोत हे अप्रत्यक्षरित्या सांगण्याचाच हा प्रकार असतो. आजच्या काळातही उंचच उंच पुतळ्यांची आणि भव्य प्रतीकांची उभारणी करण्यामागे हेच कारण असतं.
1: या प्रदेशावर आता आपली सत्ता प्रस्थापित झालेली आहे आणि या प्रदेशातल्या लोकांचं भलंबुरं आता आपल्या हातात आहे हे इथल्या लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी इंग्रजांनी तेच केलं होतं. ज्याप्रमाणे कायद्यात न्याय व्हायला हवा पण तो होताना दिसायलाही हवा. जस्टिस मस्ट नॉट ओनली बी डन बट ऑल्सो बी सीन टू बी डन असं एक वचन आहे. त्याचप्रमाणे जेत्याने जीतांवर राज्य केलंच पाहिजे पण तो जेता आहे, राजा आहे हे जाणवूनही दिलं पाहिजे असं साम्राज्यवादी राजकारणात समजलं जात असे. पुतळे उभे करणं हे या आविष्काराचंच एक प्रभावी अंग. व्यापाराच्या उद्देशानं भारतात आलेल्या ब्रिटिशांनी लष्करी बळावर आणि भारतीयांच्या आपापसातल्या दुहीचा फायदा घेत बळकावलेल्या आपल्या देशातही हेच केलं. अगदी आजच्या लोकतांत्रिक राजकारणातही या भावनेचा आविष्कार पाहायला मिळतोच.
0: मद्रास म्हणजे आताचं चेन्नई, इथे ब्रिटिश भारतातला सर्वात पहिला पुतळा उभा करण्यात आला, तो लष्करी गणवेशातल्या ब्रिटिश सेनापती लॉर्ड कॉर्नवॉलिस याचा. ब्रिटिश काळात कलकत्ता म्हणजे आताचं कोलकाता इथे उभा केलेला दुसरा पुतळाही कॉर्नवॉलिसचाच होता. कॉर्नवॉलिस सारख्या जनरलचे पुतळे उभे करण्यामागे आपल्या लष्करी ताकदीचा प्रभाव इथल्या लोकांवर टाकणे हाच ब्रिटिशांचा हेतू होता. ब्रिटिशांनी स्वीकारलेला हा मार्ग भारतासारख्या देवभोळ्या आणि मूर्तीपूजकांच्या प्रदेशात अधिकच प्रभावी ठरत होता असं म्हणता येईल. मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा उभारल्या गेलेल्या कॉर्नवॉलिसच्या पुतळ्याला देव मानून त्याला नवस बोलणाऱ्या मुंबईकरांनी ते सिद्धही केलं होतं.
1: कधी काळी मुंबईकरांच्या नवसाला पावणारा हा देव आता इतर 8 ब्रिटिश पुतळ्यांसोबत भाऊदाजी लाड म्युझियमच्या ईस्ट लॉनवर भग्नावस्थेत उभा आहे. कदाचित एकेकाळी मुंबईकरांचे नवस पूर्ण करणाऱ्या ह्या देवाच्या नशिबी आज मात्र भणंगावस्था आलेली आहे. आपल्या कहाणीची सुरुवात ह्या पुतळ्यापासून करूया.
0: चार्ल्स कॉर्नवॉलिस हा मूळचा ब्रिटिश लष्करातला सेनापती, परंतु नंतरच्या काळात त्यानं उत्तम प्रशासक आणि राजकारणी म्हणूनही नाव कमावलं होतं. त्याच्या नेतृत्वाखाली अमेरिकेतल्या स्वातंत्र्ययुद्धात ब्रिटिशांचा पराभव होऊनही 1786 साली त्याची ब्रिटिश भारतात कमांडर इन चीफ, बंगाल प्रांताचा गव्हर्नर आणि ब्रिटिश भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून त्याची नेमणूक करण्यात आली होती. या पदावर तो 1793 पर्यंत होता. तिसऱ्या अँग्लो म्हैसूर युद्धात म्हैसूरचा शासक टिपू सुलतान याच्यावर विजय मिळवल्याबद्दल 1792 मध्ये त्याला मार्क्विस ही पदवी देण्यात आली होती. 1793 मध्ये कॉर्नवॉलिस इंग्लंडला परत गेला. संपूर्ण भारतभर लष्करी आणि मुलकी सेवा, न्यायिक प्रक्रिया आणि महसूल संकलनासाठी नियम निश्चित करून भारतात ब्रिटिश राजवटीचा प्रशासकीय पाया पक्का करण्याचं श्रेय कॉर्नवॉलिस याला दिलं जातं.
1: जानेवारी 1805 मध्ये पुन्हा एकदा त्याची भारताचा गव्हर्नर जनरल आणि कमांडर इन चीफ या पदांवर नियुक्ती करण्यात आली. इंग्लंडहून निघून भारताच्या वाटेवर असतानाच त्याची प्रकृती बिघडली. त्याही परिस्थितीत तो जुलै 1805 रोजी मद्रासला पोहोचला. प्रकृती साथ देत नसतानाही कलकत्त्यानजीकच्या सैन्य छावण्यांना भेट देण्यासाठी त्यानं बोटीनं प्रवास सुरू केला आणि त्या प्रवासादरम्यानच उत्तर प्रदेशातल्या गाझीपूर इथं दिनांक 5 ऑक्टोबर 1805 रोजी त्याचा मृत्यू झाला.
0: 18व्या आणि 19व्या शतकाच्या संधिकाळात ब्रिटिश सत्तेला भारतीय उपखंडात प्रबळ असा फार कुणी शत्रू उरला नव्हता. बराचसा कारभार स्थिरस्थावर होऊ लागला होता. आता थोडी उसंत मिळू लागली होती आणि त्यातूनच या प्रदेशात आपल्या व्यापारी महत्वाकांक्षेला

0: आव्हान देणारा कुणी शत्रू पुन्हा डोकं वर काढू नये म्हणून आपल्या लष्करी ताकदीचं प्रदर्शन करावं आणि तिचा प्रभाव स्थानिक जनतेवर पडावा यासाठी इथे भव्य स्मारकं उभारण्याचं ब्रिटिशांनी ठरवलं. त्यातूनच जनरल कॉर्नवॉलिस सारख्या एका लष्करी अधिकाऱ्याचा पुतळा मुंबईत उभारला जाणार होता.
1: कॉर्नवॉलिसची जी 7 स्मारकं संपूर्ण ब्रिटिश भारतात उभारण्याचं ईस्ट इंडिया कंपनीने ठरवलं होतं, त्यापैकी एक असलेला हा पुतळा मुंबई प्रांताच्या अर्थात बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईत बसवण्याचा निर्णय घेतला. एतद्देशीयांवर प्रभाव टाकण्यासाठी ब्रिटिशांनी उभारलेल्या या पुतळ्यांसाठी मुंबईतल्या त्या काळच्या प्रतिष्ठित नागरिकांनी त्या काळातल्या प्रथेप्रमाणे वर्गणीही काढली होती.

अज्ञात मुंबई। श्रोते हो, आज आपण ऐकत होतो मुंबईतल्या ब्रिटिश पुतळ्यांच्या गोष्टीचा दुसरा भाग। उद्या आपण ऐकणार आहोत याच गोष्टीचा पुढचा भाग। अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक उमा दीक्षित आणि नितीन वाघ। शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य आशिष शेडगे आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर।

0: Swanee FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: श्रोते नुकताच आपण कार्यक्रम ऐकलात अज्ञात मुंबई. 7:59 झालेली आहेत आणि कार्यक्रमातून निरोप घेण्याची वेळ झालेली आहे. ठीक 8:00 दिल्ली केंद्राहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या, 8:15 इंग्रजी बातम्या आणि 8:30 पुणे केंद्राहून मराठीतून बातम्या सहक्षेपित होणार आहे. त्यानंतर हिंदी कार्यक्रम घेऊन हिंदी आरजे आपल्यासोबत असणार आहेच. याशिवाय FM गोल्डला आरजे दीप्ती आणि रेनबोच्या दुपारच्या सत्रात आरजे दुहिता आपल्यासोबत असणार आहे. पहाटे 5:00 पासून ते आतापर्यंत अनेक श्रोत्यांनी कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रम आवडल्याची पुचपावती दिलेली आहे. त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा भेटणार आहोत नवीन विषयासह नवीन उत्साहात. तोपर्यंत स्वप्नाला इथंच अनुमती द्या. धन्यवाद.
0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्युझिकली युअर्स.
2: सच बताऊं, अभी तो गर्मियां शुरू हुई है और 7-7 हजार रुपए का बिजली बिल भी आने लगा. वाइफ कब से बोल रही है सोलर पैनल लगवाने के लिए, बोलती है सरकार सब्सिडी भी दे रही है. मैंने जिनको पूछा सबका बिजली बिल जीरो आ रहा है. इस बार तो लगवा ही देता हूँ. जब बिजली मुफ्त मिलती है तो ले क्यों नहीं रहे भाई. आप भी लगवा ही दो. PM सूर्य घर मुफ्त बिजली योजना. जुड़ने के लिए रजिस्टर करें pmsuryaghar.gov.in.
3: क्या आप परेशानियों से घिरे हैं? मन भारी है और कोई रास्ता नजर नहीं आ रहा? याद रखें, समाधान आपके पास है. टेलीमानस के निशुल्क नंबर 14416 पर कॉल करें. कहीं से भी कभी भी 24 घंटे यह सुविधा उपलब्ध है. यहाँ आपकी बात सुनी जाती है, समझी जाती है और आपको सही दिशा दी जाती है. आप अकेले नहीं है, मदद बस एक कॉल दूर है.
4: नमस्कार, आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं फरहत नाज़.

0: रात्री ठीक 8:30 वाजलेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र 8:30:15 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली निर्मितीसाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक संसदेत मंजूर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारत तोलनपटूंची उल्लेखनीय कामगिरी. नीरज चोप्राची भालाफेकीच्या अंतिम फेरीत धडक. आणि भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेनं काल मंजुरी दिली. लोकसभेत हे विधेयक बुधवारीच मंजूर झालं आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक मांडलं. पेपरफुटी प्रकरणातील गुन्हेगारांना दंड आणि कारावासासह मालमत्ता जप्त करण्यासारख्या कठोर शिक्षांचा यात समावेश आहे. प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यासाठी प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारनं दैनंदिन सुनावणीसाठी विशेष जलद न्यायालयांची स्थापना करणं यात अनिवार्य करण्यात आलं आहे. देशातील विद्यार्थी आणि तरुणांचं हित जपण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं या विधेयकातून अधोरेखित होतं असं जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक मांडताना सांगितलं. चर्चेच्या सुरुवातीला विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या विधेयकात वरवरचे बदल केल्याचं सांगून या प्रस्तावित सुधारणा सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रभावी ठरणार नसल्याचं सांगितलं. सरकारनं जंतरमंतरवरच्या आंदोलनासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी टीका केली. आंदोलकांवर झालेल्या कारवाईबाबत चौकशी करावी.

गृहमंत्री अमित शहा यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणीही खरगे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल, आम आदमी पक्षाचे संजय सिंह, टीएमसीच्या सागरिका घोष, एआयएडीएमकेचे एम थंबीदुराई आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह अन्य सदस्यांनी या विधेयकावरील चर्चेत सहभाग घेतला. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली तयार करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावलं उचलत असून पेपरफुटीसारखी प्रकरणं रोखण्यासाठी कठोर कायदेशीर तरतुदी असलेलं विधेयक संसदेनं मंजूर केलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल समाज माध्यमांवरून एक ध्वनीचित्र संदेश जारी केला. गेल्या अनेक दशकांपासून केंद्र आणि राज्य सरकारं पेपरफुटीच्या प्रश्नाचा सामना करत आहेत. अशा प्रकारांमुळे विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात येतं. विद्यार्थ्यांचे परिश्रम वाया जाऊ नयेत, त्यांच्या हिताचं रक्षण व्हावं आणि विकसित भारताचा हा पाया मजबूत व्हावा यासाठी पारदर्शक तंत्रज्ञानाधारित परीक्षा प्रणाली आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रीय सन्मानांचा अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक 2026 काल संसदेनं मंजुरी दिली. राज्यसभेनं आधीच मंजूर केलेल्या या विधेयकाला लोकसभेत काल मंजुरी मिळाली. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हे विधेयक मांडलं. वंदे मातरम या गीताला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण देण्याचा हा कायद्याचा उद्देश आहे. या गीताचा अवमान करणाऱ्यास 3 वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना राय यांनी हा कायदा केवळ कायदेशीर सुधारणा नसून भारताचा सांस्कृतिक वारसा, राष्ट्रीय ओळख आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील आदर्शांचं प्रतिनिधित्व करत असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यासाठी आज पुण्यात दाखल होतील. शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना उद्या 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मृती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अमित शहा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनाही अभिवादन करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नशामुक्त भारतच्या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ड्रग फ्री मुंबई, ड्रग फ्री महाराष्ट्र आणि ड्रग फ्री भारत घडवण्याचा सामूहिक निर्धार सर्वांनी करण्याची गरज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केली. मुंबईत ड्रग फ्री मुंबई अभियानाचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. अंमली पदार्थांविरोधातील लढा हा केवळ कायदा सुव्यवस्थेचा विषय नसून देशाच्या भवितव्याशी संबंधित असल्यानं यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आखाती प्रदेशात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची बैठक झाली. या विषयावरील समितीची ही चौथी बैठक होती. बैठकीला संबोधित करताना नागरिकांच्या हिताचं रक्षण करणाऱ्या उपाययोजनांनी जलद अंमलबजावणी करण्यासाठी आणि प्रदेशातील घडामोडींवर देखरेख ठेवण्यासाठी एकीकृत समन्वित यंत्रणा उभारण्याचं आवाहन मोदींनी केलं. जहाजावरील खलाशी, त्यांच्या कुटुंबियांना वेळेवर माहिती देणं, आपत्कालीन मदत आणि समुपदेशन पुरवण्यासाठी यंत्रणा स्थापन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पेट्रोलियम उत्पादनांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी मंत्रिमंडळ सचिवांनी समितीला दिली. सौदी अरेबिया आणि इतर 13 देशांनी पश्चिम आशियातल्या महत्वाच्या जलमार्गांवरून होणाऱ्या जहाज वाहतुकीच्या संरक्षणासाठी एक सागरी संरक्षण आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीबाबत रियाद इथं बैठक झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. सागरी सुरक्षा बळकट करणं, नौकानयनाचं स्वातंत्र्य जपणं आणि आंतरराष्ट्रीय व्यापार मार्ग तसंच ऊर्जा पुरवठा मार्गांचं रक्षण करणं हा या आघाडीचा उद्देश असेल असं या आघाडीनं जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. देशात गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी काल नवी दिल्लीत आशिया पॅसिफिक मेडिकल टेक्नॉलॉजी असोसिएशनशी एक सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे देशातील वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक, नवोन्मेष आणि दीर्घकालीन वाढीला चालना मिळेल असं रासायनिक आणि खत मंत्रालयाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. फार्मास्युटिकल विभागातील सचिव मनोज जोशी आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ एम श्रीनिवास यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. पाकव्याप्त जम्मू काश्मीर भागात या आठवड्यात पाकिस्तानी सुरक्षा दलांनी नागरिकांवर केलेल्या क्रूर कारवाईनंतरही आंदोलनं सुरूच आहेत. या कारवाईत 40 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. रावळकोट आणि मीरपूर इथं मोठ्या संख्येनं जमलेल्या महिला आंदोलकांवर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला. शांततापूर्ण निदर्शकांविरुद्ध थेट गोळीबार आणि अतिबळाचा वापर केल्याचा आरोप करत जम्मू काश्मीर जॉईंट अवामी अॅक्शन कमिटीनं संयुक्त राष्ट्र, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था
संस्था आणि लोकशाहीवादी सरकारांना

त्यात हस्तक्षेप करण्याचं आवाहन केलं आहे. पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात काल कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात किमान 18 खाणकामगारांचा मृत्यू झाला असून 24 जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. मिथेन वायू साठल्यानं हा स्फोट झाला असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. अडकलेल्या सर्व खाणकामगारांचा शोध लागेपर्यंत बचाव कार्य सुरू राहणार असल्याचं खाण निरीक्षकांनी म्हटलं आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल रात्री भारतीय भारत्तोलन पटू लवप्रीत सिंगनं पुरुषांच्या 110 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं, तर सीमा कालीरामनानं महिलांच्या थाळीफेक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 110 पदकांसह ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम आहे. भारताला 3 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य अशी 17 पदकं मिळाली आहेत. भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी नीरज चोप्रा पात्र ठरला असून रोहित यादव आणि यशवीर सिंग यांनीही अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अझरबैजानमधल्या बाकू इथं काल झालेल्या 17 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या गटात भारतीय कुस्तीपटू निकिता सहरावतनं रौप्य पदक पटकावलं, तर कामना बाबल आणि गरिमा यांनी कांस्य पदकं जिंकली. भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमांवरील संदेशातून याविषयीची माहिती देताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटमधून निवृत्तीची ही योग्य वेळ असल्याचं त्यानं म्हटलं आहे. 2013 कारकिर्दीला सुरुवात केल्यापासून रहाणेनं देशासाठी 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं मध्य महाराष्ट्र, गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 2 दिवसात दिल्ली, हरियाणासह उत्तरेकडील राज्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. केरळमधील 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महानदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत असल्यानं ओडिशातील पूरस्थिती गंभीर झाली आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी हिराकूड धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत. प्रशासनानं नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. तसंच नद्यांच्या वाढत्या पाणी पातळीमुळे 5 जिल्ह्यांना पुराचा संभाव्य इशारा देण्यात आला आहे. बचाव आणि मदत कार्याची व्याप्ती वाढवण्यासाठी राज्य आणि केंद्राची आपत्ती बचाव दलं तैनात करण्यात आली आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली निर्मितीसाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक संसदेत मंजूर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारत्तोलनपटूंची उल्लेखनीय कामगिरी. नीरज चोप्राची भालाफेकीच्या अंतिम फेरीत धडक. आणि भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणातल्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार राज्यातल्या 3029 धरणांमध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठा 65.24% पोहोचला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात 38.6%

96% पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात पहाटेपासून पावसाची संततधार सुरू आहे. गेल्या 24 तासात 64 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पैठणच्या जायकवाडी धरणात सध्या 24,234 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद या वेगानं पाण्याची आवक होत असून धरणाची पाणी पातळी 74.31% पोहोचली आहे. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागातही रात्रभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. पहिल्यांदाच या पावसाळ्यात कयाधू नदीला पूर आला असून कळमनुरी बोल्डा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. लातूर शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागात काल रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. बीड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 43.9 मिलीमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातल्या 6 महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. धुळे जिल्ह्यात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहावं आणि कोणत्याही अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या शाळांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेगाव शहरात भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. जिल्ह्यात अनेक रस्ते शाळा आणि घरांमध्ये पाणी शिरलं आहे. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यात दहेले गावाजवळ अडाण नदीत एक चारचाकी वाहून गेली. या कारमधले अविनाश खंडारे झाडाचा आधार घेऊन बचावले, मात्र त्यांची पत्नी आणि 2 मुलींचा शोध लागलेला नाही. पालकमंत्री संजय राठोड यांनी ताबडतोब मदतकार्य सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवर असलेल्या हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे धरणातून तापी नदी पात्रामध्ये 1,85,828 घनफूट प्रतिसेकंद या वेगानं विसर्ग सुरू आहे. ठाणे जिल्ह्यात भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातल्या गंगारामवाडी परिसरात 4 मजली इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही काही जण अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून बचाव कार्य सुरू आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेली पोलीस कारवाई आणि इतर मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज सोमवारी 3 ऑगस्टपर्यंत तहकूब झालं. राज्यसभेत आजचं कामकाज सुरू झाल्यावर अनेक केंद्रीय मंत्र्यांनी सभागृहाच्या पटलावर कागदपत्रं सादर केली. ग्रामीण विकास आणि पंचायती राजविषयक संसदीय स्थायी समितीचा अहवालही यावेळी सादर करण्यात आला. त्यानंतर सभापती सी पी राधाकृष्णन यांनी शून्यकाळ सुरू करताच अनेक सदस्यांनी अत्यंत महत्वाचे मुद्दे उपस्थित केले, मात्र आपल्या मागण्यांवर ठाम राहत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यास सुरुवात केली. या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज सोमवारपर्यंत स्थगित झालं. लोकसभेतही कामकाज सुरू झाल्यावर नीट प्रकरणावरून विरोधकांनी घोषणाबाजी करत गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन देण्याची मागणी लावून धरली. या गदारोळातच जन्म मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक 2026 सदनानं पारित केलं. त्यानंतरही घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर सोमवारपर्यंत स्थगित झालं. महिला आणि बालकांसाठीच्या महत्वपूर्ण मदतवाहिनीसाठी नागरिकांनी मिशन शक्ती ऍप डाऊनलोड करावं असं आवाहन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी केलं आहे. या ऍपच्या माध्यमातून महिला तसंच बालकांसाठी असलेल्या अनेक आपत्कालीन तसंच सहाय्यक सेवा आणि सुविधा जलद तसंच सुलभ पद्धतीनं उपलब्ध होत असल्याचं त्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज बीड इथल्या ऐतिहासिक कनकालेश्वर मंदिर परिसरात विविध विकास कामांचं भूमिपूजन झालं. यावेळी त्यांनी कनकालेश्वरांचं दर्शन घेऊन विधिवत पूजा केली आणि जिल्ह्याच्या प्रगती तसंच समृद्धीसाठी प्रार्थना केली. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री पवार यांनी बीड जिल्हा रुग्णालयात भेट देऊन आरोग्य सेवांचा आढावा घेतला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6 वाजता

अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. प्रधानमंत्री उद्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक दौऱ्यावर. विविध विकास कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताची पदकसंख्या 17. महाराष्ट्रात भिवंडी इथं इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू. आणि देशाच्या विविध भागात संततधार पावसामुळे पूरसदृश स्थिती. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. सकाळी 11 वाजता राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर ग्रामीण विकास आणि पंचायती राजविषयक संसदीय स्थायी समितीचा अहवाल सादर करण्यात आला. तसंच संपर्क आणि माहिती तंत्रज्ञानविषयक संसदीय स्थायी समितीच्या अहवालातल्या शिफारसींच्या अंमलबजावणीच्या स्थितीबाबत माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री

डॉक्टर एल मुरुगन यांनी निवेदन केलं. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली तेव्हा आपल्या मागण्यांसाठी आग्रही असलेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत निषेध करायला सुरुवात केली. गदारोळ सुरूच राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केल्यामुळे लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. विरोधी पक्षांचे सदस्य पूर्वनियोजित पद्धतीनं सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणत असल्याची टीका सभापती ओम बिर्ला यांनी केली. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी प्रश्न विचारण्यासाठी उभ्या आहेत परंतु विरोधी पक्षाचे सदस्य प्रश्नोत्तराचा तास चालू देत नाही असंही बिर्ला म्हणाले. यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्यानं आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर सोमवारपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. दरम्यान राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं. पेपरफुटी आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेविषयी सरकार गांभीर्यानं विचार करत असून सार्वजनिक परीक्षा, अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक लवकरात लवकर लागू करण्यात येईल असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. महाराष्ट्रात राज्य लोकसेवा आयोगाच्या तसंच MSET परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. झारखंड राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पेपरफुटी प्रकरणाची चौकशी CBI करण्याची मागणी भाजप खासदारांनी केली आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या नेतृत्वाखाली भाजप खासदारांनी आज महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या एक दिवसाच्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत. आंध्र प्रदेशातील भोगापुरम इथं सुमारे 5,600 कोटी रुपयांच्या अल्लुरी सीतारामन राजू आंतरराष्ट्रीय ग्रीनफील्ड विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्री करणार आहेत. विशाखापट्टणम इथं 460 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या ASIP सेमीकंडक्टर प्रकल्पाची पायाभरणी प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय कुर्नूल आणि अनंतपुरम इथल्या अक्षय ऊर्जा क्षेत्राशी संबंधित वीज प्रसारण प्रकल्पाचं तसंच 1,889 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणीही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. म्हैसूर इथल्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर ते उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यासाठी आज पुण्यात येत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना उद्या 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मृती राष्ट्रीय पुरस्कार शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल भारतीय भारोत्तोलनपटू लवप्रीत सिंग यानं पुरुषांच्या 110 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं तर सीला कालीरामन हिनं महिलांच्या थाळीफेक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 110 पदकांसह ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम आहे. भारताला 3 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य अशी 17 पदकं मिळाली आहेत. भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी नीरज चोप्रा पात्र ठरला असून रोहित यादव आणि यशवीर सिंग यांनीही अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. देशभरात उद्यापासून जागतिक स्तनपान सप्ताह 2026 साजरा करण्यात येणार आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या या आठवडाभर चालणाऱ्या मोहिमेचा उद्देश कुटुंब, विविध समुदाय आणि आरोग्यसेवा पुरवठादारांमध्ये स्तनपानाविषयी तसंच पूरक आहाराच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण करणं हा आहे. प्रत्येक नवजात अर्भकाच्या जन्मानंतर पहिल्या तासाभरात त्याला स्तनपान करता येईल हे सुनिश्चित करावं असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. पहिल्या 6 महिन्यात बाळाला फक्त आईचं दूध मिळणं आवश्यक आहे. पाणी, मध, ग्लुकोज किंवा तत्सम कुठलेही द्रवपदार्थ पाजू नयेत. 6 महिन्यांनंतर पुढची 2 वर्ष आणि त्यापुढेही स्तनपान सुरू ठेवून पौष्टिक आहार सुरू करावा. स्तनदा मातांनाही प्रसूतीनंतर झालेली शारीरिक झीज भरून यायला मदत होते. तसंच स्तनांचा आणि अंडाशयाचा कर्करोग, टाईप 2 प्रकाराचा मधुमेह आणि प्रसूतीनंतरच्या नैराश्याची जोखीमही कमी होते असं मंत्रालयानं म्हटलं आहे.
महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही चार मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा

मृत्यू झाला आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले असून त्यांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. जखमींवर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना भिवंडी मनपा आयुक्त आणि ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. दरम्यान इमारत पडली त्या ठिकाणी एनडीआरएफ, भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत 9 मृतदेह ढिगाऱ्याखालून काढले असून त्यातील 3 जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. देशाच्या विविध भागात मौसमी पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. पूरग्रस्त भागात राज्य आणि केंद्राची आपत्ती प्रतिसाद दलं तैनात आहेत. जम्मू काश्मीरमध्ये संततधार पावसामुळे दरड कोसळून बंद पडलेली जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही. हिमाचल प्रदेश आणि झारखंडमध्ये अनेक ठिकाणी सखल भागात पाणी शिरलं असून जनजीवन प्रभावित झालं आहे. पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी असा इशारा प्रशासनानं दिला आहे. दोन्ही राज्यांमध्ये पुढचा आठवडाभर हवामान खराब राहील असं हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. राजस्थान, मध्य प्रदेश तसंच पश्चिम बंगालमध्येही पावसानं जोर धरला असून नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. अनेक ठिकाणी धरणं भरून वाहू लागली आहेत. आसाममध्ये शिवसागर जिल्ह्यात अनेक गावात चिखल साचला आहे. अनेक घरं अजूनही पाण्याखाली आहेत तर अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. ओदिशामध्ये पूरस्थिती अद्याप गंभीर आहे. 57 विकासखंडांमध्ये मिळून सुमारे 8 लाख लोकसंख्येला पुराचा फटका बसला आहे. पुढच्या 24 तासात पाऊस ओसरेल असा अंदाज आहे. केरळमध्ये 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट असून खराब हवामानामुळे कोची विमानतळावरची उड्डाणं इतरत्र वळवण्यात आली आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागात पाऊस होत असून नदी नाले भरून वाहत आहेत. भारतीय हवामान विभागानं मध्य महाराष्ट्र, गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 2 दिवसात दिल्ली, हरियाणासह उत्तरेकडील राज्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. केरळमधील 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसी कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. प्रधानमंत्री उद्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक दौऱ्यावर. विविध विकास कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताची पदक संख्या 17. महाराष्ट्रात भिवंडी इथं इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू. आणि देशाच्या विविध भागात संततधार पावसामुळे पूरसदृश स्थिती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: नमस्कार, आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIRच्या माध्यमातून FM रेनबो आहे आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. दुपारचे ठीक 2:30 वाजलेले आहेत, अर्थात 2:30 झालेली आहेत आणि आपला कार्यक्रम सुरू होतोय चला दोस्त हो बोलू काही. तेव्हा आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आपल्याला गाणी ऐकवण्यासाठी हजर झालेली आहे मी दुहिता सोमणखेर.

आपल्या बाबतीत कधी कधी असं होतं ना की आपण एखाद्या विचित्र परिस्थितीमध्ये अडकतो. आता विचित्र म्हणजे परिस्थिती तशी काही फारशी गंभीर नसते, त्याच्यावरती चटकन काहीतरी उपाय करता येण्यासारखा असतो, पण तरीही ती काहीतरी अशी ऑड परिस्थिती असते. म्हणजे आता काय करावं नक्की हे आपल्याला कळत नाही. आता उदाहरणच द्यायचं झालं तर काही दिवसांपूर्वी माझी एक मैत्रीण आणि मी आम्ही दोघीही जणी ट्रेनमधून प्रवास करत होतो. आणि झालं काय, आधी आम्ही जेव्हा ट्रेनमध्ये चढलो तेव्हा बऱ्यापैकी गर्दी होती, त्याच्यामुळे दोघींनाही एकत्र बसायला मिळालं नाही. आणि जेव्हा आम्हाला बसायला मिळालं तेव्हा आमच्या दोघींच्याही मध्ये एक काकू बसलेल्या होत्या. तर त्याच्यामुळे काय झालं, थोड्या वेळाने आमचं जे बोलणं सुरू होतं, एकमेकींशी ज्या गप्पा सुरू होत्या, त्या गप्पा मारताना एकदा पुढे वाका, एकदा मागून बघा असं करत आम्हाला एकमेकींशी बोलायला लागत होतं. म्हणून आम्ही त्या काकूंना विनंती केली की तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्या जागेवरती येऊन बसा, मी मध्ये जाऊन बसते, म्हणजे आमच्या दोघींना बोलता येईल आणि तुम्हालाही त्याच्याने कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तर त्या तयारच नव्हत्या त्यांची जागा सोडायला. आम्ही काही फार वाद घालत बसलो नाही, मग आम्ही चक्क जे आपण एकमेकांपासून शरीराने दूर असताना जे करतो तेच केलं की आम्ही आमचे फोन काढले आणि एकमेकींशी बोलायला सुरुवात केली, कारण आमच्या गप्पांमुळे त्यांना त्रास व्हावा हे आम्हाला काही फारसं बरं वाटत नव्हतं. म्हणून याच्या अगदी उलट परिस्थिती पुन्हा एकदा माझ्याच बाबतीत झाली. ती अशी की ट्रेनमधूनच प्रवास करत असताना एकमेकींना ओळखणाऱ्या दोन

जणी एक माझ्या डाव्या बाजूला एक माझ्या उजव्या बाजूला अशा उभ्या होत्या आणि एकमेकींना आपला आवाज जावा यासाठी, म्हणजे खरं तर त्या दोघींना केवळ एकमेकींशी बोलायचं होतं का संपूर्ण कंपार्टमेंटशी बोलायचं होतं याचा काही मला अंदाज आला नाही, पण साधारण एवढ्या मोठ्या आवाजामध्ये त्या दोघी जणी एकमेकींशी बोलत होत्या. आणि मग नंतर हळूहळू ते कानाला सहन होईना तेव्हा मग मी त्यांना सांगितलं की एक काम करा, तुम्ही माझ्या जागेवरती येऊन उभे राहा आणि मी तुमच्या जागेवरती जाऊन उभी राहते, म्हणजे तुम्हाला बोलायला त्रास होणार नाही. मी इतक्या साधेपणाने सांगितल्यानंतर सुद्धा ते त्यांना काहीसं अपमानास्पद वाटलं, पण ठीक आहे, आता तो त्यांच्या मानण्याचा विषय होता त्याच्यामुळे मी काही फार वाईट वाटून घेतलं नाही. पण तुमच्या बाबतीत असं कधी झालं आहे का? फक्त प्रवास करतानाच असं नाही, आपल्या दैनंदिन अनुभवांमध्ये सुद्धा असं होत असतं की घरामध्ये भावंडांची किंवा आई वडिलांची म्हणजे पती पत्नीची अशी कोणाची तरी वादावादी सुरू असते आणि मग तू सांग बरोबर आहे का, तू सांग बरोबर आहे का असं म्हणून आपला मधला कावळा होतो आणि आपण मध्येच अडकतो. मग अशा वेळेला तुम्ही उपाय म्हणून काय केलंय हे आज या विषयावरती आपण बोलणार आहोत. चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात. तर 86 57 66 10 71 या व्हॉट्सअप क्रमांकावरती कळवा किंवा 45 15 41 32 किंवा 45 15 41 33 या फोन नंबरवरती फोन करून सांगा. जर तुम्ही मोबाईलवरून किंवा मुंबई बाहेरून फोन करणार असाल तर 02 2 हा STD कोड लावायला विसरू नका.

0: श्रोते हो, आव्हानं, कठीण परिस्थिती, संघर्ष हे त्याच्यासाठी काही नवीन नाहीत. त्यानं आयुष्यात वारंवार शून्य बघितलेलं आहे, पण तो कुठेही डगमगला नाही, थांबला नाही, जिद्दीनं आणि आत्मविश्वासानं पुढे जात राहिला. तो म्हणजे शेफ तुषार प्रीती देशमुख.
1: जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात एकदा नाही अनेकदा शून्य येत गेले, तेव्हा तेव्हा मी असा विचार केला की मी किती प्रयत्न केले या शून्यातनं बाहेर येण्या.

0: करण्याचा, तरी हा शून्य काय आपली पाठ सोडत नाहीये. मग शेवटी ठरवलं की आता ह्याला कवटाळायचंच, कारण जिकडनं माझी सुरुवात होते आणि मग एंड होतो तो शून्य होतो, त्यामुळे पुन्हा माझी नवीन सुरुवात मी करतो ही त्याला त्या शून्यालाही माहिती आहे.
1: तेव्हा अवश्य ऐका, शून्य बघितलेला माणूस या आत्मचरित्राच्या निमित्ताने शेफ तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.

तर कधीतरी आपल्याला विचित्र कात्रीत सापडायला होतं आणि काय करायचं हे कळत नाही, या विषयावरती आपण बोलतोय. पण श्रोत्यांच्याही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचतात, आपण त्यांचा अंतर्भाव या कार्यक्रमामध्ये नक्की करणार आहोत. पण एक वेगळ्या प्रकारच्या अभ्यासक्रमाविषयी, एका उपक्रमाविषयी त्या या सगळ्या गप्पांच्या दरम्यान सांगणार आहे. ते म्हणजे मुंबई विद्यापीठ बोर्ड ऑफ स्टडीज ऑफ IKS म्हणजे भारतीय ज्ञान परंपरा आणि हिंदू अध्ययन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 12 भारतीय भाषांमधल्या भारतीय ज्ञान परंपरा या विषयावरच्या पाठ्यपुस्तकाचं मुंबई विद्यापीठाच्या कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा आणि साहित्य भवन इथे हे प्रकाशन पार पडलेलं आहे. आणि या कार्यक्रमासाठी एशियाटिक सोसायटी मुंबईचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे, नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद मराठे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य रवींद्र कुलकर्णी हे उपस्थित होते. IKS म्हणजे काय? तर अर्थातच भारतीय ज्ञान परंपरा. हा विषय मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाकरता नेमण्यात आलेला आहे आणि 5000 वर्षांपासून असलेल्या या ज्ञान परंपरांचा अभ्यास करताना आयुर्वेद, रसायनशास्त्र, गणिती परंपरा, खेळ अशा विविध विषयांचा अंतर्भाव त्याच्यामध्ये आहे. या विषयासाठी मूळ इंग्रजी, त्याचप्रमाणे संस्कृत, हिंदी, पंजाबी, सिंधी, बंगाली, तमिळ, मल्याळम, गुजराती, मराठी, उर्दू, कन्नड अशा एकूण 12 भाषांमध्ये पुस्तकं प्रकाशित केली गेलेली आहेत. तसंच या पुस्तक प्रकाशनानंतर IKS विषयासंदर्भात आयोजित पोस्टर आणि मॉडेल मेकिंग स्पर्धा जी घेतली गेली होती त्याच्या निकालाची सुद्धा घोषणा केली गेली. आणि या स्पर्धेमध्ये मुंबईतल्या 75 महाविद्यालयांनी सहभाग नोंदवलेला होता.

तर अनेकदा आपल्याला कात्रीत पकडणारी परिस्थिती निर्माण होते आणि अनेकदा ती खरं तर गमतीशीर सुद्धा असू शकते. पण काही काही वेळेला आपण जरा या गोष्टींचा थोडा एक नागरिक म्हणून आपला सिव्हिक सेन्स थोडासा जागृत करून त्याचा विचार करायला हवा असं हर्षदा बापट यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर दीपा पालकर यांनी थोडासा मजेशीर पण काहीसा गंभीर असा किस्सा सांगितलाय की एक डॉक्टर म्हणून पेशंट तपासत असताना त्यांचं समुपदेशन करत असताना एक महिला त्यांच्याकडे आली आणि दरवेळेला खरं तर त्या महिलेची मुलं बरोबर असायची आणि एक दिवस अचानक तिचे पती तिच्या बरोबर आलेले होते आणि तिची समस्या काहीतरी वेगळीच होती की इतर कुठल्याही महिलांशी माझे पती बोलत नाहीत पण त्यांच्या ऑफिसमधली एक महिला मात्र त्यांना आवडते आणि तिच्याशी मात्र ते भरभरून बोलत असतात. तर त्यांना सांगा की तुम्ही असं करू नका. तर ही खूप अशी कात्रीत सापडणारी किंवा कात्रीत सापडवणारी अशी ही परिस्थिती होती की नक्की काय उद्देशाने आपण डॉक्टरकडे घेऊन गेलेलो आहोत आणि तिकडे जाऊन आपल्याला काय सांगायचं आहे आणि आता डॉक्टर याच्यावरती काय उपाय करणार हा सगळा एक गोंधळाचा असा मामला झालेला होता. तर किशोर पोळे यांनी आपल्याला असं सांगितलं की गावाला गेल्यानंतर त्यांचा पुतण्या आहे भावाचा मुलगा आणि त्यांचे भाऊज आहे या दोघांमध्ये असे लुटुपुटूचे वाद होत असतात आणि त्या वादामध्ये हे मात्र जेव्हा जेव्हा तिकडे गावी जातात ज्या वेळेला ते वाद सुरू असतात त्यावेळेला हे मात्र कात्रीत सापडतात की आता नेमकी कोणाची बाजू घ्यायची कोणाचं ऐकून घ्यायचं. बरं एकाची बाजू घेतली तर दुसरं माणूसही घरातलंच असतं त्याच्यामुळे त्यांनाही राग येण्याची शक्यता असते. मग अशा वेळेला आपण अतिशय जपून बोलावं लागतं समोरच्याशी.

शुभांगी कार्यकर्या आपल्या श्रोत्या आहेत, त्यांनी त्यांच्या नातवाचा एक असाच धमाल आणि कमाल अनुभव सांगितलेला आहे. घराच्या बाहेर गॅलरीमध्ये बसून त्यांचा नातू काहीतरी खात होता आणि मग तिकडे सांडलेलं काहीतरी उरलेलं असं त्यांना तिकडेच गॅलरीमध्ये असलेल्या झाडांच्या एका कुंडीजवळ ठेवून दिलं. तर ह्या त्याला ओरडलं की असं खाल्लेलं जे काही उरलेलं असतं ते असं बाहेर टाकायचं नाही म्हणून. आणि एक दिवस सफरचंद खाल्ल्यानंतर सफरचंदातली बी अशीच त्या झाडाच्या कुंडीत टाकली म्हणून चक्क नातवाने या आजीला धारेवरती धरलं, आजी तू त्या दिवशी मला ओरडली होतीस, मग आता तू का सफरचंदाची बी त्याच्यामध्ये टाकलीस, तू नक्की काय टाकलंस आणि का टाकलंस. बरं, तर फळांची बी किंवा फळांची सालं ही झाडांच्या कुंडीमध्ये टाकलेली चालतात, ती खर एकतर तिकडे रुजतात तरी किंवा ती कुजून त्याचं खत तरी तयार होतं. पण या छोट्या मुलांना हे सगळं समजावून कसं सांगायचं आणि ज्या गोष्टीवरनं आपण त्यांना ओरडलेलो होतो तीच गोष्ट आपण करायची आणि मग त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं, या सगळ्या मोठ्या गोंधळामध्ये खरोखरच त्यांना कात्रीत सापडायला झालं असणार नक्कीच. तसंच शुभलक्ष्मी वस्तकर यांनी असा एक अनुभव सांगितला आहे की त्यांच्या भावाला एकदा त्याच्या मैत्रिणीचा फोन आला होता आणि फोन येऊन सुद्धा मैत्रिणीचा फोन असून सुद्धा आता बहिणीसमोर कसं बोलायचं म्हणून तो बोलत नव्हता त्याच्या मैत्रिणीशी. पण मग यांनी काय केलं की एक साधा सोपा मार्ग काढला आणि स्वतःच त्याच्याजवळून दूर झाल्या, त्याच्यामुळे जेणेकरून त्या दोघांचा संवाद पुढे सुरू राहण्यासाठी छान अशी मदत झाली. आणि हे जे काही कात्रीत सापडणं आहे आणि त्याच्यावरती केलेले जे काही अफलातून भन्नाट उपाय आहेत, या सगळ्या गप्पा मस्तपैकी रंगलेल्या होत्या आपल्या चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमामध्ये. पण आता मात्र आपण इथेच थांबूया, या गप्पांना विराम देऊया आणि ठीक 3 वाजता ऐकूया ठळक मराठी प्रादेशिक बातमीपत्र आणि त्यानंतर आपली भेट होईल 3:10 सप्तरंगी 7 या कार्यक्रमामध्ये. ऐकत रहा FM रेनबो.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राज्यात लँड टायटलिंग कायदा लागू करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. राज्याच्या विविध भागात पावसाला जोर. आणि भिवंडी इथं इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. सकाळी 11 वाजता राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर ग्रामीण विकास आणि पंचायती राजविषयक संसदीय स्थायी समितीचा अहवाल सादर करण्यात आला. तसंच दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञानविषयक संसदीय स्थायी समितीच्या अहवालातल्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबतच्या स्थितीबाबत माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी निवेदन केलं. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली तेव्हा आपल्या मागण्यांसाठी आग्रही असलेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत निषेध करायला सुरुवात केली. गदारोळ सुरूच राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केल्यामुळे लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. विरोधी पक्षांचे सदस्य पूर्वनियोजित पद्धतीने सभागृह कामकाजात व्यत्यय आणत असल्याची टीका सभापती ओम बिर्ला यांनी केली. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी प्रश्न विचारण्यासाठी उभ्या आहेत परंतु विरोधी पक्षाचे सदस्य प्रश्नोत्तराचा तास चालू देत नाहीत असंही बिर्ला म्हणाले. यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्यानं आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर सोमवारपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. दरम्यान राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं. पेपर फुटी आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेविषयी सरकार गांभीर्याने विचार करत असून सार्वजनिक परीक्षा अनुचित

मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक लवकरात लवकर लागू करण्यात येईल असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. महाराष्ट्रात राज्य लोकसेवा आयोगाच्या तसंच MSCET परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. झारखंड राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पेपरफुटी प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी भाजपा खासदारांनी केली आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णादेवी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा खासदारांनी आज महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या एका दिवसाच्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत. आंध्र प्रदेशातील भोगापुरम इथं सुमारे 5,600 कोटी रुपयांच्या अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय ग्रीनफील्ड विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्री करणार आहेत. विशाखापट्टणम इथं 460 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या ASIP सेमीकंडक्टर प्रकल्पाची पायाभरणी प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय कुर्नूल आणि अनंतपुरम इथल्या अक्षय ऊर्जा क्षेत्रांशी संबंधित वीज प्रसारण प्रकल्पाचं तसंच 1,889 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी ही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. म्हैसूर इथल्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचं उद्घाटन प्रधानमंत्री करणार असून त्यानंतर ते उपस्थितांशी संवाद साधतील. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यासाठी आज पुण्यात येत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना उद्या 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मृती राष्ट्रीय पुरस्कार शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. मुंबईत घाटकोपर इथं लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था प्रकल्पाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. या प्रकल्पाविषयीची ध्वनिचित्रफीत यावेळी दाखवण्यात आली. तसंच अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबियांचा सत्कार यावेळी करण्यात आला. राज्यात दुबई आणि सिंगापूरच्या धर्तीवर लवकरच लँड टायटलिंग कायदा लागू करणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन आणि ठाणे शहर सोसायटी मंचतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरेल असं सांगून ते म्हणाले की या कायद्यानुसार मालमत्ताधारकाला डिजिटल प्रॉपर्टी कार्ड मिळेल आणि त्याबरोबर सर्व तपशील उपलब्ध होईल. तसंच प्रत्येक सदनिकाधारकाला स्वतंत्र व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड दिलं जाईल. याशिवाय आधी मोजणी नंतरच नोंदणी हा नियम लागू करण्यात येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणातल्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार राज्यातल्या 3,029 धरणांमध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठा 65.24% पोहोचला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात 38.96% पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या बेमळा धरणाचा जलस्तर वाढल्यानं धरणाचे 20 दरवाजे 150 सेंटीमीटरनं उघडण्यात आले असून 2,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसंच पाण्याचा प्रवाह वाढल्यानं बेमळा नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. अकोला जिल्ह्यामध्ये बुधवार रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे आतापर्यंत 37 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली तर काही भागांमध्ये वाहतुकीवर परिणाम झाला आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात सरासरी 103 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कयाधू नदीला पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर पावसामुळे कळमनुरी बोल्डा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. जळगाव जिल्ह्यातल्या तापी नदीवर असलेल्या हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसामुळे पाण्याची आवक वाढली आहे. हतनूर धरणाचे 41 पैकी 4 दरवाजे पूर्ण आणि 32 दरवाजे 2 मीटर उघडले असून पुढच्या काही तासात 3,75,000 क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये सतत होणाऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील कापूस तूर सोयाबीन पिकांना फायदा होणार आहे. प्रशासनाकडून सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदी नाले आणि ओढ्यांपासून दूर राहावं तसंच झाडांखाली थांबू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. धुळे तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आले आहेत. वणी गावातून वाहणाऱ्या नाल्याच्या पुराचं पाणी पुलावरून वाहू लागलं आहे. त्यामुळे वणी अमळनेर रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. बुलडाणा जिल्ह्यात
बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे बाधित झालेल्या नागरिकांना आवश्यक मदत दिली जाणार असून नागरिकांनी प्रशासनामार्फत दिलेल्या सूचनांचं पालन करावं आणि योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केलं आहे. दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातल्या दारव्हा तालुक्यामध्ये दहेली गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास अडाण नदीवरच्या पुलावरून एक कार पुराच्या पाण्यात वाहून गेली. या गाडीत 4 जण प्रवास करत होते, त्यापैकी 1 जण बचावला असून 3 जणांचा शोध सुरू आहे. ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले असून त्यांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांच्या दुःखात सहभागी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात तत्काळ गुन्हे दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. जखमींवर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना भिवंडी मनपा आयुक्त आणि ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान इमारत पडली त्या ठिकाणी एनडीआरएफ, भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकांकडून युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 9 मृतदेह ढिगाऱ्याखालून काढले असून त्यातल्या 3 जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल भारतीय भारोत्तोलनपटू लवप्रीत सिंगनं पुरुषांच्या 110 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं, तर सीमा कालीरामना हिनं महिलांच्या थाळीफेक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 110 पदकांसह ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम आहे. भारताला 3 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य अशी 17 पदकं मिळाली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राज्यात लँड टायटलिंग कायदा लागू करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. राज्याच्या विविध भागात पावसाला जोर आणि भिवंडी इथं इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: 107.1 MHz तसंच न्यूज ऑन एआरच्या माध्यमातून मुंबई आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. मी दुहिता सोमणखेर.

आजच्या सप्तरंगी साथमध्ये सुद्धा काही लघुपटांबद्दल आपल्याला सांगणार आहे. आणि त्यातला पहिला जो लघुपट आहे त्याचं नाव आहे फुटस्टेप्स. खरं तर हा लघुपट आपल्या घराघरात घडणारी गोष्ट आहे आणि या लघुपटामध्ये आपल्याला फक्त काही पावलं दिसतात. चेहरा अगदी अंधुकसा दिसतो, तोही अगदी शेवटी. झालं असं की एका घरामध्ये एक साधारण ज्यांना आपण कुमारवयीन म्हणतो असं एक कोणीतरी मूल खेळतंय. स्वतःचा काहीतरी अभ्यास, चित्रकलेच्या वहीत काही करणं असं काहीतरी चालू आहे. आणि ते सगळं होतं, वही मिटून ठेवली जाते, रंगीत खडू डब्यात पुन्हा भरून ठेवले जातात आणि ती पावलं इकडे तिकडे फिरतात आणि समोर त्या पावलांना काहीतरी दिसतं. ते असतात त्याच्या वडिलांचे बूट, शूज. आपसुकच आपणही सगळ्यांनी लहानपणी हे केलेलं आहे, तसंच त्या लघुपटातलं मूलसुद्धा करतं. ते शूज घालून बघतं आपल्याला किती मोठे होत आहेत ते, हे शूज घालून आपण कम्फर्टेबली चालू शकतोय का हे तपासून बघतं आणि वडिलांचं लक्ष जातं की नेमकं काय चाललं आहे. आणि वडील फक्त कौतुकाने हसतात. एका सामान्य मध्यमवर्गीय घरात घडलेली ही गोष्ट. पुढचा जो सीन आहे तो असा आहे की एका फुटपाथवरती किंवा अशा झोपडी वजा अशा घरामध्ये एक माणूस, घरामध्ये सुद्धा नाही घराच्या बाहेर एक माणूस झोपलेला आहे. त्याच्या आजूबाजूला बऱ्यापैकी कचरा पडला आहे आणि अस्वच्छता आपल्याला जाणवते. तिकडून एका लहान मुलाची, लहान म्हणजे अगदीच लहान, एक 3-4 वर्षाचं मूल असेल अशी पावलं आपल्याला येताना दिसतात. आणि तिकडे सुद्धा एक अशीच चप्पल ठेवलेली आहे, पादत्राणाचा एक प्रकार आहे तो ठेवलेला आहे. सरळ चालत येऊन त्या मुलाचे पाय त्या पादत्राणांमध्ये जातात आणि आपल्या पावलापेक्षा कितीतरी पटीने मोठ्या असलेल्या त्या चपलेला ते मूल आपलंसं करतं आणि काही पावलं पुढे चालत जातं. खरं तर असं म्हणतात की जेव्हा मुलाला वडिलांची चप्पल यायला लागते किंवा त्यांचं पादत्राण व्यवस्थित व्हायला लागतं त्यावेळेला वडिलांनी आपल्या मुलाचा मुलीचा मित्र व्हायला हवं असं म्हटलं जातं. पण खरं तर ही लहान लहान मुलं हे स्वप्न खूप कमी वयापासूनच बघत असतात की हे असे छान शूज, ह्या अशा छान चप्पल, सँडल आपल्यालासुद्धा आत्ता घालता आल्या पाहिजेत. आणि ते एक आकर्षण वडिलांप्रती किंवा आईप्रतीसुद्धा असेल, घरातल्या मोठ्या माणसांप्रती त्यांच्या वस्तूंप्रती असलेलं आकर्षण अशा छोट्या छोट्या प्रसंगांमधनं आपल्याला घराघरांमध्ये

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळ आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर 0 अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल 0 कसं.

0: विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं,
1: ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. पीएम सूर्य घर .gov.in.

0: व्हायरल नावाच्या लघुपटाविषयी आता मी सांगते की व्हायरल होणं, एखादी पोस्ट, एखादा फोटो, एखादी ध्वनिचित्रफीत, असं व्हायरल होण्यासाठी काही क्षण फक्त लागत असतात. आणि त्याचबरोबर हल्ली बऱ्याच तरुणांना किंवा ज्यांना फक्त तरुणांना असं नाही म्हणता कामा, खरं तर ज्यांना समाजमाध्यमांवरती प्रसिद्ध व्हायला आवडतं, सतत चर्चेत राहावं असं वाटत असतं, अशा अनेक लोकांसाठी हे आहे, किंवा अशा अनेक लोकांचं प्रतिनिधित्व करणारा असा हा लघुपट आहे असं आपण म्हणूया. तर या लघुपटाचं नाव आहे व्हायरल. एक तरुण मुलगी आपल्याला दिसते, तिच्या गाडीतून ती बाहेर येते आणि ती लाईव्ह करते, म्हणजे ती ज्याही कुठल्या समाजमाध्यमावरच्या प्लॅटफॉर्मवरती आहे तिकडून ती लाईव्ह करते आणि ती लोकांना सांगते की आता मी बागेत चालली आहे आणि मी बागेत जाऊन आईस्क्रीम खाणार आहे. हे होतं, मग पुढे आता अजून काय करणार आहे, आता मी कुठे चालली आहे, तर आता मी शॉपिंगला चालली आहे, आता मी झोपतीये, आता मी खातीये, तर मी काय खातीये, हे सगळं प्रत्येक गोष्ट सांगण्यासाठी ती लाईव्ह करत असते. आणि मग त्याला किती लाईक्स मिळाले, आत्ताच्या क्षणाला किती लोक आपल्याला बघतायत, हे सगळं याच्यावरती तिचं लक्ष असतं. आणि एका क्षणाला पुन्हा ती अशाच एका मोकळ्या जागेवरती, जिथे आपल्याला गवत दिसतंय, आजूबाजूला काही झाडं दिसतात, अशा मोकळ्या जागेवरती पुन्हा एकदा ती लाईव्ह करते आणि आपल्याला असं दिसतं की ती आजूबाजूला कोणीही दिसत नाही आहे, त्या जागेवरती एकटीच उभी आहे, पण समोर मात्र अनेक लोक असल्यासारखी ती त्यांच्याशी बोलते. आणि बरं, आता ती फोनमध्ये बघून बोलत नाही आहे, तर ती थेट फोनच्या बाहेर आजूबाजूला बघत बोलते की तुम्ही का सगळेजण माझ्याकडे असे बघताय, मी लाईव्ह जाते आणि मला आता कोणीही डिस्टर्ब करायचं नाही, अशा आशयाचं तिचं बोलणं आहे. म्हणजे हे व्हायरल होणं, प्रसिद्ध होणं, समाजमाध्यमांवरती सतत चर्चेत असणं, हे सगळं या थराला जाऊन पोचलं आहे की ते एक व्यसन झालेलं आहे आणि त्याचा तिच्या मनावरती, तिच्या मेंदूवरती परिणाम झालेला आहे. तर व्हायरल होणं हे केवळ तुमच्या प्रसिद्धीचं किंवा तुम्ही सतत काय करत असताय हे लोकांपर्यंत पोहोचवणं हे महत्त्वाचं नाही आहे, तर तुमची मानसिक स्थिती सांभाळणं हे जास्त महत्त्वाचं आहे, असा संदेश हा लघुपट आपल्याला देतो.
1: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची.

पुढच्या ज्या लघुपटाविषयी आपण बोलणार आहोत त्या लघुपटाचं नाव आहे 11:11, म्हणजे 11:11. खरं तर या लघुपटाचं नाव कुठल्याही प्रकारची वेळ असं असू शकतं, पण ते 11:11 असंच आहे. रात्रीचे 11 वाजलेले आहेत, 11:11 झालेली आहेत. एक माणूस जो झोपायच्या तयारीमध्ये आहे त्याच्या फोनवरती किती वाजलेत ते बघतो, 11:11 झालेली आहेत. पाठ टेकतो गादीवरती पण पुन्हा उठतो, जवळ बाटली असते पाण्याची त्याच्यातून पाणी पितो, पुन्हा झोपतो, तरी झोप लागत नाही, पुन्हा उठतो, अजून थोडंसं पाणी पिऊया का असा विचार करून पुन्हा एकदा पाणी पितो, पण तरीही त्याला झोप लागत नाही. तो पुन्हा एकदा मोबाईलमधलं घड्याळ बघतो, 11:11 झालेली आहेत. हे काही गूढ आहे किंवा गंभीर आहे असं काहीतरी नाही, पण काहीतरी त्याच्या आजूबाजूला असं आहे की ज्याच्यामुळे त्याला झोप लागत नाही आहे. तो पुन्हा एकदा पाठ टेकायचा प्रयत्न करतो, ह्या कुशीवरून त्या कुशीवरती वळतो. 11:11 झालेली आहेत, ही वेळ बदललेली नाही, म्हणजे जो काळ आहे तो 1 मिनिटापेक्षा पुढे सरकलेला नाही आहे. आणि त्याला जाणवतं की कुठून तरी पाण्याचा आवाज आपल्याला येतोय. तो बाथरूममध्ये जातो, गळत असलेला पाण्याचा नळ बंद करतो आणि पुन्हा त्याच्या जागेवरती येऊन झोपतो. आणि आता मात्र त्याला छान झोप लागते. 11:12 झालेली आहेत. किती छान संदेश आहे. अवघ्या 1 मिनिटाचा हा लघुपट आहे आणि अवघ्या 1 मिनिटामध्ये किती सुंदर संदेश दिलाय. घरातला कुठलाही नळ घट्ट बंद करण्यासाठी आपल्याला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ तर लागत नाही, अगदी खरं तर काही सेकंदाचा वेळ लागतो. मग आपण हे टाळाटाळ का करतो? पाणी वाया जात असताना, पाणी वाया जातंय म्हणून नाही, पण त्या थेंबांच्या आवाजाने, त्या गळणाऱ्या नळाच्या आवाजामुळे ह्याला झोप लागत नाही आहे. खरं तर पाणी वाया जातंय या भावनेनेच झोप अनेकांना लागत नाही आणि लागताही काम नाही आहे. पाण्याचा अतिशय जपून आपण वापर करायला हवा. पण अवघ्या 1 मिनिटामध्ये 1 मिनिटाचं महत्त्व सांगणारा हा जो काही लघुपट आहे, अतिशय सुंदर पद्धतीने असा तो मांडलेला आहे.

आपल्या घरातल्या लहान मुलांवरती आपण संस्कार करत असतो, त्यांनी चांगल्या प्रकारे कसं वागायला हवं, त्यांना चांगल्या सवयी कशाला कशा प्रकारे लागतील याची आपण काळजी घेत असतो. आणि बऱ्याचदा मुलं अनुकरणातून शिकत असतात, म्हणजे घरातली मोठी माणसं नेमकं काय करतात त्यांच्याकडे बघून ती मुलं शिकत असतात. जसं चांगलं ते त्याच्यातून हेरत असतात, तसंच मोठ्या माणसांना असणाऱ्या काही सवयी

काही वाईट सवयी सुद्धा ही मुलं अशाच प्रकारे हेरत असतात आणि आपणही ते करून बघावं अशी त्यांना इच्छा होत असते. अशा प्रकारची एक गोष्ट मांडणारा जो लघुपट आहे त्याचं नाव आहे अननोटिस्ड. म्हणजे हे आपण बघितलेलं नाही आहे, म्हणजे ही जी जाणीव आहे ती जाणीव मनात आलेली नाही आहे की कदाचित असंही होऊ शकतं, हे आपल्या नजरेतून कुठेतरी सुटलेलं किंवा चुकलेलं असू शकतं याची जाणीव करून देणारा हा लघुपट आहे अननोटिस्ड. एका सामान्य घरामधला एक मुलगा आहे, त्याचे वडील घराच्या बाहेर असे पेपर वाचत बसलेत आणि त्याला हाक मारतात, पैसे देतात आणि काहीतरी आणायला पाठवतात. काय आणायला पाठवत असतील आपल्यालाही कळत नाही. एक साधारण टपरी वजा छोटंसं दुकान आहे, तिकडे हा मुलगा जातो, दुकानदाराला पैसे देतो आणि त्याने दिलेली वस्तू घेऊन येतो. ही वस्तू घेऊन येईपर्यंत सुद्धा आपल्याला माहिती नाही हा मुलगा काय घेऊन आलाय. जाताना त्याने बघितलेलं असतं काही लोकांना धूम्रपान करताना आणि तो परत येतो, त्याच्या वडिलांच्या हातामध्ये त्यांनी जी काही वस्तू सांगितली ती आणून देतो आणि त्यांच्या नकळत घराच्या गच्चीवरती निघून जातो. वडिलांना अर्थातच धूम्रपानाची सवय आहे व्यसन आहे आणि हे नेमकं कसं असतं हे आजमावण्यासाठी हा मुलगा घराच्या गच्चीवरती जाऊन बसतो. अर्थात त्याने इकडे ती सिगरेट शिलगावलेली नाही आहे, नुसतीच त्याच्या हातात आहे, पण तरीही ती कशी ओढता येईल, वडील कसे सिगरेट ओढतात किंवा इतर कोणीतरी ज्यांना ज्यांना त्याने बघितलेलं आहे ते कशा प्रकारे सिगरेट ओढतात आणि मग कसा काय त्याचा अनुभव येत असेल हे सगळं तो न शिलगावलेल्या सिगरेटच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करतोय. आणि वडिलांना काय वाटतं कुणास ठाऊक, पण ते सहज तिथपर्यंत चालत येतात आणि वरती नजर टाकतात आणि वरती जे काही ते दृश्य बघतात ते बघून त्यांच्या हातामधली अर्धी जळत असलेली सिगरेट खाली पडते आणि त्यांना चक्क धक्का बसतो की अरे आपला मुलगा हे काय करतोय. पण त्यांच्या मनात ही सुद्धा एक भावना आहे की हे तू स्वतःहून करत नाहीये, हे त्याने कुठेतरी बघितलंय आणि कुठेतरी पेक्षा खरं तर ते त्याने आपल्याचकडे बघितलेलं आहे आणि आता आपल्या लेकराने आपल्या पावलावरती पाऊल टाकू नये हा धक्का त्यांच्या मनाने घेतलेला आहे आणि आता कदाचित काहीतरी बदल होऊ शकतो वडिलांमध्ये सुद्धा हे सांगतच तो लघुपट तिथेच थांबतो.

0: श्रोते हो, आव्हानं, कठीण परिस्थिती, संघर्ष हे त्याच्यासाठी काही नवीन नाहीत. त्यानं आयुष्यात वारंवार शून्य बघितलेलं आहे, पण तो कुठेही डगमगला नाही, थांबला नाही, जिद्दीनं आणि आत्मविश्वासानं पुढे जात राहिला. तो म्हणजे शेफ तुषार प्रीती देशमुख.
1: जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात एकदा नाही अनेकदा शून्य येत गेले, तेव्हा तेव्हा मी असा विचार केला की मी किती प्रयत्न केले या शून्यातनं बाहेर येण्याचा, तरी हा शून्य काय आपली पाठ सोडत नाहीये. मग शेवटी ठरवलं की आता ह्याला कवटाळायचंच, कारण जिकडनं माझी सुरुवात होते आणि मग एंड होतो तो शून्य होतो, त्यामुळे पुन्हा माझी नवीन सुरुवात मी करतो ही त्याला त्या शून्यालाही माहितीये.
0: तेव्हा अवश्य ऐका, शून्य बघितलेला माणूस या आत्मचरित्राच्या निमित्ताने शेफ तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.

0: आणि 3:54 झालेली आहेत. वेगवेगळ्या लघुपटांच्या कथा आपण आज ऐकलेल्या आहेत सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये. ठीक 3:58 आपण ऐकणार आहोत ठळक बातमीपत्र आणि त्यानंतर ठीक 4 सांजेच्या पारी या कार्यक्रमात आज आपण ग्रामीण भागातल्या गप्पा आणि लोकगीतांचा आनंद लुटणार आहोत. तेव्हा ऐकत रहा FM रेनबो वाहिनी.
1: बगळ्या बगळ्या फुल दे, पाची बोट रंगू दे, एक बगळा उडाला तळ्यात जाऊन बुडा.

नमस्कार, आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. दुपारचे ठीक 3:58 होत आहेत. ऐकूया ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या तसंच MHCET परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. मुंबईत घाटकोपर इथं लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था प्रकल्पाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले असून त्यांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर झाली आहे. राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणातल्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार राज्यातल्या 3,029 धरणांमध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठा 65.24% पोहोचला आहे. आणि याबरोबरच ठळक बातमीपत्र इथेच संपलं. नमस्कार.

0: Akashvani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: राम राम मंडळी, कसं काय? बरं आहे ना? समद एफएम रेनबोच्या पारावर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बरं का, हा लईच दिवसांनी भेटलोय बघा आज आपण. तवा म्हणलं तुमच्या संगती गप्पा करता करता चाप यावी, मग मधी मधी परत परत तुम्हाला थांबा म्हणायचं, मग गाणे ऐका म्हणायचं, मग चाय टाकायची. बरं नाही ना वाटत तसं? आता हे कसं आहे, हा का तुम्हासनी बी गाणी ऐकायला भारी वाटतंय ते ठाव आहे काय? मग ऐकायचं का गाणं लगेच? हां

कसं वाटलं? गाणं ऐकून एकदम फ्रेश वाटलं का नाही? हां, हीच तर गंमत आहे ना गावाकडच्या गाण्यांची आणि गप्पांची. कसं एकदम ताजतवानं होत आहे बा. हां, नुसती गावाकडची गप्पा गाणी नाहीत, इथली हवा, पाणी, झाडं, नद्या, निसर्ग समजत एकदम फ्रेश करते बघा. होय का नाही? अहो, म्हणून तर शहरातली सगळी मंडळी सुट्टीला गावाकडे येतात नव का. आजकाल लोकांना गावी म्हणजे स्वतःच्या गावी जाय परीस नवनवीन गावं, तिथला मग निसर्ग कसा आहे, मग खायचे ठिकाणं, असं काय बाय हुडकीत फिरत असते. आणि सुट्टी म्हणजे काय मोठीच पाहिजे असं आहे का? नाही नाही, हल्ली नाही का शहरांमधली बरीच माणसं 5 दिवस काम करतात आणि 2 दिवसांची सुट्टी असते. काय ते तुम्ही म्हणते त्याला? हे बरं, काय ते वीकेंड. हाय का नाही? हां, वीकेंड. हां.

0: बाई साहेबांना करीन म्हटलं चांगलं चुंगलं, बाई साहेबांना करीन म्हटलं चांगलं चुंगलं, पण सारत्या पणी गाडग उलट टांगलं, आंधळी दूध तुपलोणी अंगावर सांडलं, मी काय चांगलं चुंगलं करण्यासारखी नव्हती वही
1: बाई सबाल्या सबाई सबाल्या
0: गाडग्यात तू बघा की डोट्यात बघा
1: काय करू बाया सबाई सबाल्या
0: बाई साहेबांना भरीन म्हटलं बांगड्या, बाई साहेबांना भरीन म्हटलं बांगड्या, पण कासाराच्या मोडल्या टांगड्या, मी काय बांगड्या भरण्याजोगी नव्हती वही
1: बाईचा बाल्या तबाईचा बाल्या
0: गाडग्यात बघा की लोटक्यात बघा.

म्हटलं लुगडं, पण कोष्ट्याच दुकान नव्हतं उघडं, मी काय लुगडं घेण्याजोगी नव्हती वय, बायचा बाय

बाईसाहेबांना घ्यावं म्हटलं डोरलं, बाईसाहेबांना घ्यावं म्हटलं डोरलं, पण सोनाराच डोकं फिरलं, मी काय डोरलं घेण्याजोगी नव्हती वय. बाईसा वाल्या, बाईसा वाल्या, गाडी घेतो बाबा.

आता बघा की उन्हाळ्याच्या दिवसात गावाकडे जायचं शहरात लई गर्मी होती म्हणून हां पावसात झरे धबधबे बघाय जायचं पावसात भिजाय भेटत म्हणून आणि थंडीच्या दिवसामध्ये शेकुटी हुरडा ह्याच्यासाठी जायचं मग त्याच्यासाठी सुट्टी बी लई मोठी लागत नसती निस्त्या दोन दिवसांच्या काय त्या विकेंडमध्ये काम होते बघा पर कसं आहे बघा ना ह्यो विकेंड का काय तो फक्त मोठ्या मोठ्या ऑफिसमधल्या लोकांनाच भेटतो सरकारी नोकरीच्या लोकांना बी सर्वांना नाही भेटत पर डॉक्टर पोलीस स्वतःचा बिझनेस ज्यांचा असतोय ते लोक आणि एकदम महत्त्वाचे ते म्हणजे शेतकरी त्यांना कुठं भेटतोय हो विकेंड त्यांना असतोय हो विकेंड थोडाच नसतोय का नाही

आता हे बघा का आज काय आहे शुक्रवार म्हणजे उद्या परवानला सुट्टी नव का काय विकेंड. हा कसं आहे मोठ्या शहरांमध्ये मोठ्या ऑफिसात जाणाऱ्या लोकांच्या हक्काच्या सुट्ट्या बर का. 5 दिवस काम करून शिनलेल्या जीवाला व्हायचा आराम भेटतोय हो का नाही. हा मग काय मस्त आराम करायचा, हॉटेलमध्ये जायचं जेवाया बाहेर, हा मॉलमध्ये फिरायचं, सिनेमा पाहायचा, मस्त एकदम एन्जॉय करायचं होय का नाही. हा आणि काय काय लोक तर हिथं तिथं फिराय बी जातात आणि काय म्हणतात बरं त्याला रिसॉर्ट का काय ते असतंय ते. हा आणि मग काय स्विमिंग पूल कसले असतात ना काय बाय ॲक्टिव्ही असतात म्हणतात तिथं. पर काय आहे माहिती का, पहिले अशा काय सुट्ट्या भेटायच्या नाहीत लोकांना. दोन दोन काय आवई एक दिस बी सुट्टी भेटत नव्हती, म्हणजे फक्त साळच्या पोरांनाच असायची सुट्टी काय ती, बाकी मोठ्या माणसांना काम करणाऱ्या लोकांना सुट्टी बिट्टी काय नाही भेटायची.

ह्या अशा सुट्ट्या सुट्ट्या मिळाला कवा चालू झालं माहिती का? म्हणजे शाळेमधल्या पोरांना तर भेटत होत्या सुट्ट्या, पर काम करणाऱ्या लोकांना काही सुट्ट्या भेटायच्या नाहीत. मग त्यांना कशी काय सुट्टी चालू झाली? तर मेघाजी लोखंडे नावाच्या एका माणसानं गिरणीतल्या कामगारांना सुट्टी भेटाय पाहिजे म्हणून आवाज उठवला. तेव्हा कुठं एका दिवसाची सुट्टी भेटायला लागली ह्या लोकांना. आता त्या टायमाला विंग्रज होते ना, मग काय त्यांचा सुट्टीचा वार काय म्हणतात का काय तो रविवार, म्हणून मग त्यांनी सर्वांनाच रविवारी सुट्टी देऊन टाकली. पर कसं आहे माहिती का, आज पण काय काय देशांमध्ये जिथं मुस्लिम लोक ज्यादा राहतात ना, त्यांना रविवारी नाही शुक्रवारी सुट्टी भेटते. हां, आणि काही काही लोकांचं असं बी म्हणणं असतं का शनिवार असतो की नाही तो विश्रांती घेण्याचा आराम करण्याचा वार असतो, म्हणून मग काही काही देशांमध्ये शनिवारी बी सुट्टी असती. हाय का नाही आता?

0: महीना।
1: श्रोते हो, आव्हानं, कठीण परिस्थिती, संघर्ष हे त्याच्यासाठी काही नवीन नाहीत। त्यानं आयुष्यात वारंवार शून्य बघितलेलं आहे, पण तो कुठेही डगमगला नाही, थांबला नाही, जिद्दीनं आणि आत्मविश्वासानं पुढे जात राहिला। तो म्हणजे शेफ तुषार प्रीती देशमुख।
2: जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात एकदा नाही अनेकदा शून्य येत गेले, तेव्हा तेव्हा मी असा विचार केला की मी किती प्रयत्न केले या शून्यातनं बाहेर येण्याचा, तरी हा शून्य काय आपली पाठ सोडत नाहीये। मग शेवटी ठरवलं की आता ह्याला कवटाळायचंच, कारण जिकडनं माझी सुरुवात होते आणि मग एंड होतो तो शून्य होतो, त्यामुळे पुन्हा माझी नवीन सुरुवात मी करतो ही त्याला त्या शून्यालाही माहिती आहे।
1: तेव्हा अवश्य ऐका, शून्य बघितलेला माणूस या आत्मचरित्राच्या निमित्ताने शेफ तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत, सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही।

आता कुठं कुठं एका दिवसाची सुट्टी काही वर्ष 100, 200 वर्ष आधी चालू झालती, पण कसं आहे ही एकाच दिवसाची सुट्टी त्या कामगारांना काय पुराना माहिती का? आणि मग काय झालं, 2 दिवसाची पहिली बी सुट्टी चालू झाली. तर ही 2 दिवसाची सुट्टी कुठं चालू झाली असेल, तर ती एका मोटारीच्या कंपनीमध्ये. का काय झालं, एका दिवसाच्या सुट्टीमध्ये काय सुट्टीच्या दिवसाची कामं असतील तर ती काय लोकांची पुरी व्हायची नाहीत, आणि मग ती कामं पुरी करायला पुन्हा 1 आठवडाभर थांबावं लागायचं. मग कामगारांनी 2 दिवसाची सुट्टी मागितली, आणि ती सर्वात पहिले कोणी दिली माहिती, हा पुऱ्या जगामध्ये सर्वात पहिली ही सुट्टी ज्यानं दिली का नाही त्याचं नाव मी तुम्हाला सांगणार आहे, जरूर सांगणार आहे, पण पहिले गाणं ऐकता का?

तर त्या माणसाचं नाव आहे हेनरी फोर्ड. कुणाचं नाव आहे हे? मग अशी नाही का बोलली मी तुम्हाला का एका दिवसाच्या ऐवजी 2 दिवसाची सुट्टी कोणत्या मोटर कंपनीमध्ये दिली? तर त्यांचं नाव आहे हेनरी फोर्ड. फोर्ड मोटर कंपनी आपल्याला माहितीच आहे का नाही? तर त्यांनी सर्वात पहिले त्यांच्या लोकांना 2 दिवसाची सुट्टी द्यायला सुरू केलं. त्याचं पण पहिले कसं होतं, पुरी सुट्टी 2 दिवसाची नव्हती, शनिवारी अर्ध्या दिवसाचं काम करायला लागायचं आणि नंतर मग पुऱ्या 2 दिवसाची सुट्टी भेटायला लागली. आता तर शहरामधल्या मोठ्या मोठ्या शाळेमध्ये बी 5 दिवस अभ्यास करायचा असतो बरं का, वय ना 5 दिवस शाळा आणि बाकी 2 दिवस सुट्टी असती. मग काय पुरी फॅमिलीची फॅमिली सुट्टीवर असती. पर मला एक सांगा हा, थोडासा विचार करा. शहरामध्ये तुम्हाला जेव्हा 5 दिवसाची सुट्टी भेटते, 5 दिवस काम करून जेव्हा 2 दिवसाची सुट्टी भेटते, तेव्हा घरामध्ये घरकामाला येणाऱ्या बाया, स्वच्छता करायला येणारी माणसं, बिल्डिंगी रस्ते साफ ठेवणारे, त्यांना कवा असतो कवा असा वीकेंड वगैरे?

एक सांगू कप्पर, अशी बी काय माणसं आहेत का ती या इकेंडच्या सुट्ट्यांचा काय चांगल्या कामासाठी बी उपयोग करतात? कोण वाड्या वस्त्यांवर लेकरांना शिकवाय जातेत, कोण स्वतःच्या काही नवीन नवीन गोष्टी शिकतेत, बुक वाचतेत, काय कुणाच्या आवडी बिवडी असतात तर त्याच्यामध्ये बी वेळ घालवतात, असं काय बाय असतं बघा. तर आता आम्हाला तर असली कसली सुट्टी नसते पा. जेव्हा पोरांना साळाला मोठी सुट्टी भेटल तेव्हाच आम्ही बी 2-4 दिवसाची सुट्टी काढतो.

काय मग आताही केंडा आलाच की बघा हां, तर मग आता या इकेंडला तुम्ही काय करणार आहे? हां ठरवलं असलच ना मग, चला मग पटापट आता आजची कामं काय आहेत ती संपून टाका आणि वीकेंडचा बी आनंद घ्या. आता तुम्ही घ्याल वीकेंडचा आनंद, जाल कुठं बुटं फिराया, मॉलमध्ये हॉटेलामध्ये जेवाया, पण काय मला काय सुट्टी नाही. हां मला रोजची समधी कामं आहेतच,

आता मला निघाय पाहिजे. तुम्ही मात्र ऐकत राहा एफ एम रेनबो. ठीक 5 वाजताना ऐकायच्या मराठी बातम्या आणि 5:03 काय बोलायचं, लव यू जिंदगी. हा एकदम करेक्ट आहे. तेव्हा ऐकत राहा एफ एम रेनबो.

नमस्कार, मी रश्मी बाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं, तर एमपीएससीच्या तसंच एमएचसीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी निदर्शनं केली. केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेला आज मंजुरी दिली. यासाठी 5,070 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेला आणखी 5 वर्षांसाठी केंद्र सरकारनं मुदतवाढ दिली आहे. खेलो इंडिया योजनेचा विस्तार करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले असून त्यांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर झाली आहे. राज्य शासनानं मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे धरणातल्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार राज्यातल्या 3,029 धरणांमध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठा 65.24% पोहोचला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: दोस्तों, कुछ गीत ऐसे होते हैं जिन्हें सुनते ही लगता है जैसे जिंदगी कुछ पल के लिए थम गई है. 90 के दशक की यही तो खासियत थी, हर दिन हर धुन दिल में उतरती थी. अब पेश है ऐसे गीत जिसने दूरियों में भी प्यार की गर्माहट बनाई रखी.

0: าธิบัติเนี่ยआकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा कालावधी 5 वर्ष वाढवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राज्यात लँड टायटलिंग कायदा लागू करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. आणि विदर्भात सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी. यवतमाळमध्ये तिघांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं मृत्यू. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2026-27 ते 2030-31 या कालावधीसाठी सुरू ठेवण्यास मंजुरी दिली असून यासाठी 3.15 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याबद्दल अधिक माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की
1: पीएम किसान योजना को और आगे एक्सटेंशन दिया गया है. इस प्रोग्राम में देश के किसानों को क्रॉप साइकिल के हिसाब से बेनिफिट दिया जाता है. साल में 3 बार 2000 रुपए इनकम सपोर्ट दिया जाता है. इसमें पिछले 5 वर्षों में क्यूमुलेटिव डिस्बर्समेंट अभी करीब करीब 3,10,000 करोड़ रुपए का बेनिफिट किसानों के पास जा चुका है.
0: या व्यतिरिक्त प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजना मंजूर केली असून 5,070 कोटी रुपयांच्या खर्चातून 5,000 मेगावॅट क्षमतेचे तरंगते सौर ऊर्जा प्रकल्प ऊर्जा साठवण प्रणालीसह उभारले जाणार आहे. या योजनेसाठी अतिरिक्त जमीन संपादनाची गरज भासणार नाही आणि जलाशय कालवे तसंच औद्योगिक तलावांची प्रभावी वापर त्याचा होणार आहे. ही योजना पुढील 5 वर्षात राबवण्यात येणार आहे. याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळानं खेलो इंडिया योजनेचा विस्तार आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघांना वाढीव आर्थिक सहाय्य मंजूर केलं असून 2026-27 ते 2030-31 या कालावधीसाठी 36,441 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे तळागाळापासून ऑलिम्पिक पदक लक्ष्य स्तरापर्यंत देशभरात आधुनिक प्रशिक्षण सुविधा उपलब्ध होऊन युवा खेळाडूंना प्रगतीची संधी मिळणार आहे. राष्ट्रीय ऑफशोअर अन्वेषण योजना समुद्र मंथन याला देखील आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली असून 2030-31 पर्यंतच्या अंमलबजावणीसाठी 84,084 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत समुद्रातील नैसर्गिक संसाधनांच्या शोध आणि अन्वेषणासाठी आवश्यक सर्व टप्प्यांवर व्यापक उपाययोजना राबवण्यात येणार आहे. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. सकाळी 11 वाजता राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर शून्य प्रहरात आपल्या मागण्यांसाठी आग्रही असलेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत निषेध करायला सुरुवात केली. गदारोळ सुरूच राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजी केल्यामुळे लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. विरोधी पक्षांचे सदस्य पूर्वनियोजित पद्धतीनं सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणत असल्याची टीका सभापती ओम बिर्ला यांनी केली. यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्यानं आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर सोमवारपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. दरम्यान राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं. महाराष्ट्रात राज्य लोकसेवा आयोगाच्या तसंच एमएचसीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. तर झारखंड राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी भाजपा खासदारांनी केली. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या नेतृत्वाखाली भाजप खासदारांनी आज महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं. दरम्यान पेपरफुटी आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेविषयी सरकार गांभीर्यानं विचार करत असून सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक लवकरात लवकर लागू करण्यात येईल असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनानं मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. इथेनॉल मिश्रित पेट्रोल ईबीपी कार्यक्रमामुळे देशाच्या अन्नसुरक्षेला कोणताही धोका

0: नसून ऊर्जा सुरक्षा बळकट करणं, कच्च्या तेलावरील आयात अवलंबित्व कमी करणं आणि शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवून देणं हा या योजनेचा उद्देश असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं स्पष्ट केलंय. किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत खरेदी केलेले धान्य, सार्वजनिक वितरण व्यवस्था, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आणि बफर साठ्याची गरज पूर्ण केल्यानंतर उरणारा अतिरिक्त साठाच इथेनॉल निर्मितीसाठी वापरला जातो. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी आज पुण्यात येत आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना उद्या 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मृती राष्ट्रीय पुरस्कार शहा यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता प्रदान करण्यात येणार आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्यात दुबई आणि सिंगापूरच्या धर्तीवर लवकरच लँड टायटलिंग कायदा लागू करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय. ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन आणि ठाणे शहर सोसायटी मंच यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरेल असं सांगून ते म्हणाले की या कायद्यानुसार मालमत्ता धारकाला डिजिटल प्रॉपर्टी कार्ड मिळेल आणि त्याबरोबरच सर्व तपशील उपलब्ध होईल. तसंच प्रत्येक सदनिका धारकाला स्वतंत्र व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड दिलं जाईल. याशिवाय आधी मोजणी नंतरच नोंदणी हा नियम लागू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेच्या वतीनं शून्य अपघात माझी जबाबदारी या विषयावरील राष्ट्रीय अधिवेशनाचं आयोजन उद्या 1 ऑगस्ट रोजी नागपूर इथं करण्यात आलंय. या अधिवेशनाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके उपस्थित राहणार आहे. देशभरातील ड्रायव्हिंग स्कूल चालक आणि संचालक सहभागी होणार असून रस्ता सुरक्षा आणि अपघातमुक्त भारतासाठी उपाययोजनांवर अधिवेशनात चर्चा होणार आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं उद्या दिनांक 1 ऑगस्ट रोजी नागपुरात सकाळी 9:30 वाजता भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. ही रॅली लक्ष्मीनगर चौक येथून प्रारंभ होऊन दीक्षाभूमी चौक इथं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात येणार आहे. या रॅलीचं नेतृत्व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे हे करणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समतावादी, परिवर्तनवादी आणि मानवतावादी विचारांना अभिवादन करण्याबरोबरच त्यांच्या कार्याचा व्यापक जागर करण्याच्या उद्देशानं या रॅलीचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पक्षातर्फे देण्यात आली. दरम्यान मुंबईत घाटकोपर इथं लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था प्रकल्पाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील योजनाबाह्य आणि अवर्गीकृत 25 रस्त्यांना ग्रामीण मार्ग म्हणून मान्यता देत त्यांचा रस्ते विकास योजना 2021 समावेश करण्याचा महत्वपूर्ण शासन निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील 153.50 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण, शेतीमालाची वाहतूक आणि नागरिकांच्या प्रवासाला मोठा दिलासा मिळणार आहे. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील दहेली गावाजवळ असलेल्या कुपटी नदीत वाहून गेलेल्या कारमधील आईसह तिच्या 2 मुलांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले आहे. लोणी इथले हे कुटुंब अर्टिगा कार घेऊन राळेगाव इथून गावी परतत असताना त्यांचं वाहन पुराच्या पाण्यात वाहून गेलं. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अविनाश खंडारे हे वाहून जात असताना एका झाडाच्या सहाय्यानं बचावले. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून बचाव पथकानं त्यांची सुटका केली. मात्र त्यांची शिक्षिका असलेली पत्नी माधवी खंडारे, मुली प्राची आणि साची या पुराच्या पाण्यात बुडाल्या. रात्रीपासून त्यांचा शोध घेतला गेला. 12 तासांच्या प्रयत्नांनंतर तिघांचेही मृतदेह हाती लागले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलाय. अशा परिस्थितीत लाहेरी इथले श्यामसुंदर नरोटी यांची प्रकृती विषबाधा किंवा सर्पदंशामुळे गंभीर झाली होती. अतिवृष्टीमुळे सर्व रस्ते बंद असल्यानं जिल्ह्यात प्रशासन आणि गडचिरोली पोलिसांनी तातडीनं समन्वय साधून पवनहंस हेलिकॉप्टर भामरागडकडे रवाना केलंय आणि नरोटी यांना सुरक्षितपणे गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गेल्या 24 तासात विदर्भात सर्वाधिक पावसाची नोंद यवतमाळ जिल्ह्यातील नेर इथं 222.7 मिलीमीटर तर त्यापाठोपाठ बुलढाणा जिल्ह्यात जळगाव जामोद इथं 203.4 मिलीमीटर, अमरावतीत नांदगाव खंडेश्वर इथं 201.8 मिलीमीटर इतकी करण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा कालावधी 5 वर्ष वाढवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ.

दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राज्यात लँड टायटलिंग कायदा लागू करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. आणि विदर्भात सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी. यवतमाळमध्ये तिघांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं मृत्यू. याबरोबरच प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंतर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्षांची मुदतवाढ. खेलो इंडिया मोहिमेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. भिवंडी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू. केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. पावसामुळे यवतमाळ आणि धुळ्यात 5 जणांचा मृत्यू. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मुंबईतल्या स्मारकाचं भूमिपूजन.

0: आणि गुराढोरांमुळे होणाऱ्या अपघातांप्रकरणी पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला आदेश. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्ष मुदतवाढ द्यायला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. त्यासाठी 3,15,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. आतापर्यंत 23 हप्त्यांच्या माध्यमातून सुमारे 4,50,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. यामुळे शेतकऱ्यांचं खासगी सावकार किंवा इतरांकडून कर्ज घेण्याचं प्रमाण कमी झाल्याचं ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेलाही आज मंजुरी दिली. यासाठी 5,070 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. खेलो इंडिया योजनेचा विस्तार करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. शाळेपासून ते ऑलिम्पिक पदकापर्यंतचा खेळाडूंचा प्रवास सुलभ करण्यासाठी ही योजना असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.
1: अब तक जितना सपोर्ट मिलता है उससे 10 गुना ज्यादा एथलीट्स को सपोर्ट इस प्रोग्राम के तहत मिलेगा और सिस्टमेटिक टैलेंट आइडेंटिफिकेशन और टैलेंट के डेवलपमेंट का कंप्लीट एक प्रोग्राम इसके तहत बनाया जाए. एजुकेशन के साथ भी स्पोर्ट्स को प्रॉपरली इंटीग्रेट किया जाए. जो टॉप्स स्कीम है टारगेट ओलंपिक पोडियम स्कीम उसको और ज्यादा ग्रास रूट्स तक लेके जाया जाएगा इस स्कीम में.
0: तेल उत्खननाला चालना मिळावी यासाठी समुद्र 84,000 कोटी रुपयांच्या मंथन योजनेलाही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यापूर्वी गोंधळातच लोकसभेत जन्ममृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. जन्म आणि मृत्यूच्या 1 वर्षानंतर आणि 2 वर्ष कालावधीपूर्वी नोंदणी करायची असेल तर याअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी लागेल. जन्ममृत्यूनंतर 2 वर्षांनी नोंदणी केली तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परवानगी आवश्यक असेल. या विधेयकावर चर्चा करावी असं सरकारचं आवाहन विरोधकांनी फेटाळून लावलं आणि गदारोळ सुरूच ठेवल्यानं त्यातच हे विधेयक मंजूर झालं. लोकसभेतले विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्याविरुद्ध भाजपाचे अनुराग ठाकूर यांनी हक्कभंग प्रस्तावाची नोटीस दिली आहे. पेपरफुटी विरोधी विधेयकावर चर्चेदरम्यान गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर खोटे आरोप केल्याचं सांगत गांधी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी सभापतींकडे केली आहे. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं. एमपीएससी तसंच एमएचसीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत राज्यातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला. एनडीआरएफ भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनानं या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य राबवलं. स्थानिक प्रशासनानं ही इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले होते. त्यातून 25 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. तरीही कंत्राटदाराने दुरुस्तीचं काम सुरू ठेवल्यानं ही घटना घडल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
2: अशा पद्धतीनं ज्या कंत्राटदाराने हे काम सुरू ठेवलं त्याच्यावरही फौजदारी कारवाई करावी अशा प्रकारचा आदेश आयुक्तांना देण्यात आलेला आहे.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यात कुपटी नदीत वाहून गेलेल्या कारमधील 3 जणांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले आहेत. लोणी इथलं रहिवासी असलेले कुटुंब कार घेऊन राळेगाव इथून गावी परतत असताना त्यांची गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. धुळे तालुक्यात आंबोडे इथं 2 जण पुरात वाहून गेले आहेत. मुकटी गावात लक्ष्मीनगर इथं पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना मुकटी ग्रामस्थांनी बाहेर काढलं. नंदुरबार जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दडगाव तालुक्यात चनसेली घाटात दरड कोसळली असून हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. नाशिक घाटमाथा परिसरात तसंच इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा आणि कळवण या 4 तालुक्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात संततधार पावसामुळे भीमा आणि नीरा नदीपात्रात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे उजनी धरणातून सुमारे 80,000 क्युसेक तर वीर धरणातून 33,000 पेक्षा जास्त क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत घाटकोपर परिसरात

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. ही केवळ एक वास्तू नसून वंचित कष्टकरी आणि उपेक्षित समाजाच्या संघर्षाचं स्वाभिमानाचं तसंच सामाजिक परिवर्तनाचं जिवंत प्रतीक ठरेल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. जुलै 2029 पर्यंत स्मारकाचं काम पूर्ण करण्याचं लक्ष ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं असं त्यांनी सांगितलं. पुण्यात उभारण्यात येणाऱ्या क्रांतीवर लहूजी साळवे यांच्या स्मारकाचं सुमारे 65% काम पूर्ण झालं आहे. या स्मारकाचंही लवकरात लवकर लोकार्पण करण्यात येणार आहे असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. महायुती सरकार मराठा समाजाच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करत असून मनोज जरांगे पाटील यांच्यावर आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही असं जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सांगितलं. वेळ पडली तर त्यांची भेट घेऊन समाधान करू असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रस्त्यांवर गुराढोरांमुळे होणाऱ्या अपघातांप्रकरणी पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र आणि राज्य सरकारना दिले आहेत. ही जनावरं आपापल्या आसऱ्यात सुरक्षितपणे परत आणण्याची जबाबदारी त्यांच्या मालकाची आहे असं न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्या पीठानं स्पष्ट केलं. सर्व जनावरांना पट्टा घालणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, लस देणं या बाबी अनिवार्य केल्या पाहिजेत असं न्यायालयानं सुचवलं आहे. सध्या याबाबतीत सर्व राज्यांमध्ये वेगवेगळे नियम लागू होतात. मुंबईतली हॉटेल्स आणि खाणावळींविरुद्ध पक्षपाती कारवाई केल्याबद्दल राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागावर मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. मंत्रालयातली उपाहारगृह 98% स्वच्छ असल्याचं प्रमाणपत्र विभागानं दिलं होतं, मात्र वकिलांच्या समितीच्या पाहणीत उपाहारगृह अस्वच्छ असून सांडपाण्याची व्यवस्थाही नीट नसल्याचं तसंच स्वयंपाकघरात कीटकांचा वावर आढळला होता. त्यावरून न्यायालयानं FDA पक्षपाती कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केली आणि सर्व ठिकाणांवर कारवाई करताना एक समान धोरण अवलंबलं पाहिजे असं सुनावलं. ग्लासगो इथं आयोजित 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये भारताच्या प्रीती पवारनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. 54 किलो वजनी गटात प्रीतीनं आज झांबियाच्या कॅथरीन मापवेचा 5-0 असा पराभव करत भारताचं किमान रौप्य पदक निश्चित केलं. अंतिम फेरीत तिचा सामना कॅनडाच्या स्कॉर्लेट डेल्गाडो हिच्याशी होणार आहे. या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 17 पदकं जिंकली आहेत, त्यात 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 5 कांस्य पदकांचा समावेश आहे. आषाढी एकादशी यात्रेत सहभागी झालेल्या वारकरींनी विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी 9,92,00,000 रुपयांहून अधिक रकमेची देणगी अर्पण केली आहे. यात रोख देणगी, सोन्या चांदीचे दागिने, लाडू, प्रसाद विक्री, हुंडी, भक्तनिवास तसेच इतर विविध माध्यमांमधून हे उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज ओसेकर यांनी दिली. हवामान विभागाने धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांना तसंच नाशिक, पुणे आणि सातारा घाट परिसराला आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे, तर ठाणे, पालघर, रायगड, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्षांची मुदतवाढ. खेलो इंडिया मोहिमेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. भिवंडी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू. केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. पावसामुळे यवतमाळ आणि धुळ्यात 5 जणांचा मृत्यू. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मुंबईतल्या स्मारकाचं भूमिपूजन. आणि गुराढोरांमुळे होणाऱ्या अपघातांप्रकरणी पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला आदेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्षांची मुदतवाढ. खेलो इंडिया मोहिमेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. गदारोळामुळे आजही संसदेचं कामकाज बाधित. उशिरा होणाऱ्या जन्ममृत्यू प्रकरणांच्या नोंदी संदर्भातलं विधेयक लोकसभेत चर्चेशिवाय मंजूर. भिवंडी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू. केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. आणि अल्जेरियात बस अपघातात 25 जणांचा मृत्यू, 44 जण जखमी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्ष मुदतवाढ द्यायला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. त्यासाठी 3,15,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. आतापर्यंत 23 हप्त्यांच्या माध्यमातून सुमारे 4,50,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. यामुळे शेतकऱ्यांचं खासगी, सावकार किंवा इतरांकडून कर्ज घेण्याचं प्रमाण कमी झाल्याचं ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेलाही आज मंजुरी दिली. यासाठी 5,070 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. खेलो इंडिया योजनेचा विस्तार करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. शाळेपासून ते ऑलिम्पिक

0: इथपर्यंतचा खेळाडूंचा प्रवास सुलभ करण्यासाठी ही योजना असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.
1: अब तक जितना सपोर्ट मिलता है उससे 10 गुना ज्यादा एथलीट्स को सपोर्ट इस प्रोग्राम के तहत मिलेगा और सिस्टमेटिक टैलेंट आइडेंटिफिकेशन और टैलेंट के डेवलपमेंट का कंप्लीट एक प्रोग्राम इसके तहत बनाया जाएगा. एजुकेशन के साथ भी स्पोर्ट्स को प्रॉपरली इंटीग्रेट किया जाए. जो टॉप्स स्कीम है टारगेट ओलंपिक पोडियम स्कीम उसको और ज्यादा ग्रास रूट्स तक लेके जाया जाएगा इस स्कीम में.
0: तेल उत्खननाला चालना मिळावी यासाठी 84,000 कोटी रुपयांच्या समुद्र मंथन योजनेलाही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज युनायटेड किंगडमचे नवनियुक्त प्रधानमंत्री अँडी बर्नहम यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. तंत्रज्ञान, नवसंशोधन, संरक्षण, सुरक्षा, स्वच्छ ऊर्जा, शिक्षण यासारख्या विषयांवर सहकार्य करण्यावर दोन्ही देशांनी यावेळी सहमती व्यक्त केली. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यापूर्वी गोंधळातच लोकसभेत जन्ममृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. जन्म आणि मृत्यूच्या 1 वर्षानंतर आणि 2 वर्ष कालावधीपूर्वी नोंदणी करायची असेल तर या अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी लागेल. जन्ममृत्यूनंतर 2 वर्षांनी नोंदणी केली तर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्याची परवानगी आवश्यक असेल. या विधेयकावर चर्चा करावी असं सरकारचं आवाहन विरोधकांनी फेटाळून लावलं आणि गदारोळ सुरूच ठेवल्याने त्यातच हे विधेयक मंजूर झालं. लोकसभेतले विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्याविरुद्ध भाजपाचे अनुराग ठाकूर यांनी हक्कभंग प्रस्तावाची नोटीस दिली आहे. पेपर फुटी विरोधी विधेयकावर चर्चेदरम्यान गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर खोटे आरोप केल्याचे सांगत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी सभापतींकडे केली आहे. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं. एमपीएससी तसंच एमएचसीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. झारखंड राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पेपर फुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत भाजपा खासदारांनी आंदोलन केलं. रस्त्यावर गुराढोरांमुळे होणाऱ्या अपघातांप्रकरणी पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र आणि राज्य सरकारना दिले आहेत. ही जनावरं आपापल्या आसऱ्यात सुरक्षितपणे परत आणण्याची जबाबदारी त्यांच्या मालकाची आहे असं न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती कोटीश्वर सिंग यांच्या पीठानं स्पष्ट केलं. सर्व जनावरांना पट्टा घालणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, लस देणं या बाबी अनिवार्य केल्या पाहिजेत असं न्यायालयानं सुचवलं आहे. सध्या याबाबतीत सर्व राज्यांमध्ये वेगवेगळे नियम लागू होतात. ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला. एनडीआरएफ, भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनानं या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य राबवलं. स्थानिक प्रशासनानं ही इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले होते. त्यातून 25 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं होतं. तरीही कंत्राटदारानं दुरुस्तीचं काम सुरू ठेवल्यानं ही दुर्घटना झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
2: अशा पद्धतीनं ज्या कंत्राटदारांनी हे काम सुरू ठेवलं त्याच्यावरही फौजदारी कारवाई करावी अशा प्रकारचा आदेश आयुक्तांना देण्यात आलेला आहे.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अल्जेरियामध्ये आज झालेल्या बस अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला असून 44 जण जखमी झाले आहेत. या बसमधून प्रवासी सेतिफ इथून राजधानी अल्जेरियाकडे जात असताना अलकर्मा इथं खोल दरीत बस कोसळली अशी माहिती अल्जेरियाच्या प्रशासन विभागानं दिली आहे. सध्या या दुर्घटनेचा पुढील तपास सुरू आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान निरपराध जनतेवर अत्याचार करत असून जगानं याची दखल घ्यावी आणि पाकिस्तानला जाब विचारावा असं आवाहन भारतानं केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं की पाकिस्तान अत्याचारांमुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये 40 जास्त लोकांचा बळी गेला आहे. भारतावर हल्ले करण्यासाठी प्रशिक्षित केलेल्या मुजाहिदीनच्या बंदुका आता पाकिस्तानवर उलटल्या.

असल्याचं पाकिस्तानी प्रधानमंत्र्यांच्या विशेष सहाय्यकांनी जाहीरपणे कबूल केलं असल्याची माहिती जयस्वाल यांनी दिली. रशियन सैन्यातल्या 139 भारतीय जवानांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. परदेशी नोकरीचा प्रस्ताव स्वीकारताना सावधगिरी बाळगावी असा इशारा त्यांनी दिला. एजीव्ही रॅग्नर बोटीवरून बेपत्ता झालेल्या 2 भारतीय कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सरकार युक्रेन आणि रुमानियाच्या संपर्कात आहे असं त्यांनी सांगितलं. यंदाच्या वर्षात आतापर्यंत 1260 भारतीयांना अमेरिकेनं तडीपार केलं असल्याची माहिती त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. गेल्या वर्षी ही संख्या 3567 होती असं ते म्हणाले. नीलम आणि तोतापुरी जातीच्या आंब्यांची पहिली खेप हवाई मार्गे कर्नाटकहून मालदीवला रवाना झाली. यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठेपेक्षा 50% अधिक रक्कम मिळेल. अपेडामार्फत ही निर्यात करण्यात आली. जाती हिंसाचारामुळे नेपाळमधल्या 4 जिल्ह्यात संचारबंदी सुरू आहे. या हिंसाचारामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आणि प्रधानमंत्री बालेंद्र शाह यांनी जनतेला शांतता, संयम आणि एकता राखण्याचे आवाहन केलं आहे. गुप्त वार्ता अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी 5 जणांना दिल्लीच्या न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दिल्लीत 2020 झालेल्या दंगलीत अंकित शर्मा याच्यावर जमावानं हल्ला केला होता आणि त्यांचा मृतदेह नंतर गटारात सापडला होता. या प्रकरणी मुख्य आरोपी ताहिर हुसेन आम आदमी पार्टीचा नगरसेवक होता. ग्लासगो इथं आयोजित 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये भारताच्या जैस्मिन लंबोरिया, प्रीती पवार आणि अंकुश पंघालनं अंतिम फेरीत धडक मारत भारताची किमान 3 रौप्य पदकं निश्चित केली आहेत. उपांत्य फेरीत महिलांच्या 57 किलो वजनी गटात जैस्मिननं लिसोथोच्या रापलंग मसलीलावर मात केली तर 54 किलो वजनी गटात प्रीतीनं आज झांबियाच्या कॅथरीन माप्पेचा 5-0 असा पराभव केला. अंतिम फेरीत तिचा सामना कॅनडाच्या स्कारलेट डेल्गाटो हिच्याशी होणार आहे. तर पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात अंकुश पंघालनं कॅनडाच्या जोशुआ ओफोरीवर 5-0 असा विजय मिळवला. ज्युदोमध्ये भारताची 3 पदकं निश्चित झाली असून अस्मिता डे, हर्ष सिंग आणि यामिनी मौर्य अंतिम फेरीत पोचले आहेत. अस्मितानं स्कॉटलंडच्या समर शॉ हिला, हर्ष सिंगने ऑस्ट्रेलियाच्या पेड्रो नेतो याला तर यामिनीनं दक्षिण आफ्रिकेच्या डोन ब्रेटनबाजला पराभूत केलं. या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 17 पदकं जिंकली आहेत. त्यात 3 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. तैपाई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या उन्नती हुडा आणि तन्वी शर्मा यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व सामन्यात उन्नतीनं भारताच्याच देविका सिहागचा 23-21-21-16 असा पराभव केला तर तन्वीनं थायलंडच्या सुपनिदा काटेथोंगवर 21-15-18-21-21-14 असा विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्षांची मुदतवाढ. खेलो इंडिया मोहिमेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. गदारोळामुळे आजही संसदेचं कामकाज बाधित. उशिरा होणाऱ्या जन्ममृत्यू प्रकरणांच्या नोंदीसंदर्भातलं विधेयक लोकसभेत चर्चेशिवाय मंजूर. भिवंडी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू. केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. अल्जेरिया बस अपघातात 25 जणांचा मृत्यू, 44 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

सुप्रभात श्रोते हो, 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी. मी आहे तुमचा मित्र गणेश आचवल, तुमच्याकरता सादर करतोय तुमची सकाळ स्वरमय करणारा संगीतमय सुरेल आविष्कार, अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम वंदन. आणि आजच्या वंदन कार्यक्रमात शनिवारच्या प्रसन्न सकाळी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत.

सामर्थ्याचं दैवत, शक्तीचं दैवत म्हणजे हनुमंत. आणि शनिवार म्हटल्यानंतर हनुमंतांची उपासना करण्याचा दिवस. म्हणजे बघा ना, प्रभू रामचंद्रांच्या चरित्रामध्ये अतिशय महत्त्वाची व्यक्तिरेखा म्हणजे हनुमंत. रामचंद्राचा भक्ती, त्यांचं नामस्मरण, हे सगळं सगळं आपण हनुमंताच्या व्यक्तिरेखेतनं शिकत असतो. महाराष्ट्रामध्ये 11 ठिकाणी समर्थ रामदासांनी हनुमंत मंदिरांची स्थापना केली. त्यातल्या एका मंदिराचं वर्णन असणारं गीत

मित्रांनो, आगामी चित्रपटांमध्ये समर्थ रामदास स्वामींचे विचार मांडणारा समर्थ नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्या चित्रपटाच्या टीझरमध्ये एक अतिशय उत्तम असं वाक्य आहे की सक्ती करू नका, भक्ती ही सक्तीनं फुलत नसते. खरंय मंडळी, भक्तीचे संस्कार हे नकळत होत असतात, पण त्याची सक्ती कोणावर करू नये. समर्थ रामदासांच्या विचारांचा चित्रपट कसा असेल ही उत्सुकता आपल्याला आहेच, पण महाराष्ट्रातल्या त्या 11 ठिकाणांची यात्रा, मारुती मंदिरांची यात्रा घडवणारं गीतसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. चित्रपटांनी हे सगळे संस्कार जपले नाही का? म्हणजे बघा ना, अष्टविनायकमध्ये अष्टविनायक यात्रा होती, माहेरची माणसामध्ये 12 ज्योतिर्लिंगांची यात्रा होती, आणि हुप्पा हुय्यामध्ये या 11 मारुती मंदिरांची यात्रा होती.